पहाटेचे ठीक 5:31 होत आहेत आणि 107.1 MHz वर श्रोते हो तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण. श्रावणी सोमवारी म्हणजे आजच्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्याची विशेष परंपरा आहे. अनेक भाविक दूध दही मध तूप आणि साखरेचे पंचामृत अभिषेक करतात. त्यानंतर जल अर्पण करून बेलपत्र फुलं आणि नैवेद्य सुद्धा अर्पण केला जातो. आजच्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. अनेक जण दिवसभर उपवास करून सायंकाळी पूजा केल्यानंतर फलाहार करतात किंवा नैवेद्याचे भोजन करून उपवास सोडतात. श्रावणी सोमवारला भगवान शंकराची मनोभावी पूजा केल्याने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी सुद्धा व्रत वैकल्य केली जातात. अनेक ठिकाणी आढळतात पण या प्रथा ज्या आहेत ना त्या प्रदेश कुटुंब आणि धार्मिक परंपरेनुसार वेगवेगळ्या सुद्धा असतात आणि त्या पाहायला सुद्धा मिळतात.

पहाटेचे ठीक 5:39 होत आहेत. मंडळी, दोन दृष्टिकोन आहेत बघा श्रावण महिन्याला. धार्मिकदृष्ट्या श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात केलेला उपवास, पूजा, रुद्राभिषेक लवकर फळ देतो अशी भक्तांची मान्यता आहे. आणि वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास श्रावणात पावसामुळे वातावरणात बदल घडतो आणि या काळात आपली पचनशक्ती असते ना ती मंद होते. म्हणून उपवास केल्याने शरीराला विश्रांती मिळते, पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. थोडक्यात श्रावणातील उपवास म्हणजे शरीर शुद्धी, मनशांती आणि भक्ती यांचा अनोखा संगम आहे. श्रावणी सोमवार उपवासामागे धार्मिक श्रद्धेबरोबरच संयम आणि आत्मशुद्धीची संकल्पना आहे. उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणं नव्हे तर मन, वाणी आणि आचार विचारांवर संयम ठेवणं अशी धार्मिक संकल्पना आहे. अनेक भाविक या काळात सात्विक आहार घेतात आणि काही पदार्थ टाळतात. उपवासाच्या माध्यमातून शरीर आणि मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने आपल्याला एका सकारात्मक दिशेकडे घेऊन जातो, हे नक्की.

मंडळी, महाशिवरात्रीला आणि श्रावणातल्या सोमवारी बेल वृक्षाचं महत्व आहे. शंकराला आणि पिंडीवर बेल वाहण्याचा प्रघात आहे. बेलाच्या पानांचा रंग हिरवागार असून हा रंग शंकराच्या साधेपणाचा आणि पवित्र्याचा द्योतक मानतात. बिल्व पत्रास शंकराचा त्रिशूळ तर बेलाला साक्षात लक्ष्मी मानलं जातं. स्कंद पुराणात सुद्धा याचं महत्त्व वर्णिलेलं आहे. त्रिदळातील डावे पान म्हणजे ब्रह्मदेव, उजवे विष्णू आणि मधले पान शिवपार्वती आहेत. श्रावणात अनेक भाविक शंकराला लक्ष बेल वाटण्याचे व्रत करतात. बेल वृक्षाच्या मुळात गिरिजादेवी, खोडात दाक्षायणी, फांद्यांमध्ये महेश्वरी, पानांमध्ये पार्वती आणि फळात कात्यायनी अशी देवीची रूपं बसतात अशी भाविकांची धारणा आहे. बेलाचे त्रिदळ हे त्रिकाल त्रिशक्ती ओंकाराच्या तीन मात्रा यांचं द्योतक आहे.

मंडळी, भगवान शंकराच्या पूजेतील मानाचं स्थान मिळवलेला बेलवृक्ष आहे. याची पानं संयुक्त पद्धतीच्या मांडणीची असतात आणि याची त्रिदली असतात. देठाकडचा भाग हा जाड असल्याने तो तोडून शंकराला वाहिला जातो. बेलाचं झाड मध्यम उंचीचं असतं आणि याचं महत्त्व पुराणात आणि उपनिषदातसुद्धा विशद केलेलं आहे. बेलवृक्षाच्या सालीचे काष्टसुद्धा बनवतात. संपूर्ण बिल्ववृक्षात औषधी गुणधर्म आहेत. कमी पाण्याच्या जागी हा वृक्ष अतिशय चांगला वाढतो आणि बेलाला काटे असतात. फांद्यांवर 3 किंवा 5 दलांची संयुक्त पानं येतात. बेलाला सरफळ, बेलपत्र, शिवद्र, त्रिदल, त्रिपत्र अशी विविध नावं आहेत. बेलाच्या अंगी असणाऱ्या महत्त्वाच्या गुणधर्मामुळेच आपल्या पूर्वजांनी त्याला पूजेच्या पत्रीत स्थान दिलंय. शिवाय या वृक्षात अनेक देवदेवतांचं वास्तव्य असतं अशी भक्तांची धारणा आहे. 5:55 होत आहेत. आत्ता मात्र वेळ झाली आजच्या आपल्या वंदन या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. 6 आपण ऐकणार आहोत हिंदीतील बातमीपत्र. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल ते आम्ही सहक्षेपित करू. 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेनबो फंड्या कार्यक्रमात आणि आपण जाणार आहोत एका खास मंदिरात, कोकणातल्या एका खास मंदिरात. हे मंदिर कोणतं असणार आहे नक्की सांगणार आहे आपल्या रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई, व्हाट्सएप इन लाइफ, मान मोड काम, इतनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे।
3: सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात। नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। आज 17 ऑगस्ट, वार सोमवार, पहिल्या श्रावणी सोमवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि नागपंचमीचा सुद्धा सण आहे आज, त्याच्यासुद्धा भरभरून शुभेच्छा।

आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या सरीच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 31 आणि सांताक्रूज येथे 31 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे 26 आणि सांताक्रूज येथे 31 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 82% नोंदवण्यात आली. सांताक्रूज येथे 5.8 mm पावसाची नोंद करण्यात आली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरणासह हलक्या सरीच्या पावसाची शक्यता मुंबई शहर आणि उपनगरात आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे खरं तर. आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: 6:16 होतायत आणि रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात मी तुमच्या सोबत तुमचा भूषण गाववाल्यानू नमस्कार। तर गाववाल्यानू, कोकणातल्या डोंगरातली आठ बाजूची मंदिरं ही संस्कृतीची निसर्गाची एक सुंदर देणगी आहे। प्राचीन काळात बांधली गेलेली ही मंदिरं डोंगरात आठ बाजूला असली तरी आता तिथे जाण्याच्या वाटा या सोप्या झाल्यात। डोंगराच्या कपारीत कोरून काढलेले रचना, प्रचंड मेहनत घेऊन घडवलेली अप्रतिम शिल्प आणि अद्भुत असा निसर्ग सौंदर्य। काही मंदिरं ही डोंगरातल्या सपाट जागी व्यवस्थितपणे घडवण्यात आली आहेत, तर काही अगदी अवघड अशा जागी बांधलेली आहेत। आणि अशाच एका खास मंदिराविषयी आज आपण बोलणार आहोत आणि त्याची सफर करणार आहोत। आणि हे कोकणातलं सुप्रसिद्ध असं मंदिर शंकराचं मंदिर आहे, मार्लेश्वर मंदिर। चला मंडळी, आज आपण करूया सफर मार्लेश्वर मंदिराची।

शुभ्र गंगा भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगा चिता भस्म लिंपिले सर्वांगा चिता भस्म भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगा चिता भस्म लिंपिले सर्वांगा।

सह्याद्री पर्वत रांगांमधील मोठा पट्टा आहे ना, हा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो. अशाच पर्वत रांगांच्या एका कडेकपारीतील एका शिखरावर भगवान शंकराचं श्री मार्लेश्वर हे देवस्थान वसलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख या गावापासून साधारणपणे 16 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचं प्रसिद्ध ठिकाण आहे. मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ आणि ईश्वर, यावरूनच या देवस्थानाला मार्लेश्वर हे नाव पडलं.

बरं गाववाल्यानू, मार्लेश्वर मंदिराजवळ कसं जायचं हे आपण आता बघूया. आपल्या खाजगी वाहनाने किंवा मग एसटी बसने सुद्धा मंदिराच्या पायथ्याशी अगदी चांगल्या रस्त्याने आपण पोहोचतो. पायथ्याशी गाड्यांच्या पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे, त्यामुळे गाड्या तिथेच ठेवून उंच डोंगरात वसलेल्या मंदिराच्या दिशेने आपला पायी प्रवास सुरू होतो. फार पूर्वी ना ही वाट कच्ची आणि खडकाळ अशी काहीशी होती, पण कालांतराने भाविकांची वाढलेली प्रचंड संख्या लक्षात घेता शासनाकडून पक्क्या अशा एकदम मोठ्या सुटसुटीत पायऱ्या बांधण्यात आल्यात, त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकसुद्धा सहजपणे पायऱ्या चढत मंदिरापर्यंत जाऊ शकतात. पायऱ्यांची ही वाट डोंगराच्या कडेकडेने जात असल्याने प्रवासाचा थकवा जाणवत नाही. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी, अशा या प्रवासात अखंड झाडाच्या कमानी विलोभनीय हिरवेगार निसर्ग सौंदर्य आपल्या मनाला तजेला देतात. वाटेत पायऱ्या चढताना दमल्यासारखं वाटलं तर थंडगार अशा खास कोकम सरबताचा सुद्धा आस्वाद घेता येतो. आणि हा एक लक्षात आणखीनच आपला जो ठेवायला या प्रवासात, की खोडकर अशी वानर सेनासुद्धा आपल्या स्वागताला असते, त्यामुळे ती थोडी काळजी घ्यावी लागते.

मार्लेश्वर मंदिराकडे जाताना ना भाविक आणि पर्यटक अगदी तहान भूक विसरून आजूबाजूचा सुंदर परिसराचा आणि हिरव्यागार वनराईचा आस्वाद घेण्यात गुंग होऊन जातात. उंचच उंच डोंगर, मधूनच वाहणारी बाव नदी, हिरवीगार झाडी हे सगळं बघून प्रवासात आलेली मरगळ दूर होते आणि मन कसं प्रसन्न होतं. म्हणूनच पायऱ्या चढून जाताना जोपर्यंत आपण मार्लेश्वराच्या गुहा मंदिरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत वर जाताना नेमकं कोणत्या जागी हे स्थान आहे, कोणत्या जागी हे मंदिर आहे याचा मागमूस सुद्धा लागत नाही.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: 6:38 होतायत आणि 107.1 मेगाहर्ट्ज वर श्रोते हो तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच गाववाला तुमचाच भूषण। तर गाववाल्यानु अर्धा पाऊण तासात पायऱ्यांनी चढून आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो आणि दर्शन होतं ते ऐतिहासिक प्राचीन अशा कातळ शिल्पाचं। कारण शंकराचं हे मंदिर म्हणजे संपूर्ण दगडात कोरलेली एक गुहाच आहे। ही गुहा पांडवकालीन असल्याचं बोललं जातं। या मंदिराला असणारा दरवाजा हा अत्यंत छोटा असल्याने एकावेळी एकच व्यक्ती आत जाऊ शकते किंवा बाहेर येऊ शकते। भाविकांना वाकूनच आत प्रवेश करावा लागतो आणि आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात गाभाऱ्यातील मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं। या गुहेत एकही विजेचा दिवा नाही, म्हणूनच बॅटरी, मेणबत्ती, कंदील किंवा निरंजन घेऊनच आत शिरावं लागतं। या गुहेच्या कपारीत बॅटरीच्या प्रकाशात नीट निरखून पाहिलं तर अनेक जातीचे साप कपारीत असलेले आपल्याला दिसतात। गुहेत असणारे आणि मुक्तपणे संचार करणारे हे साप किंवा मग असणारे नाग कुणालाही इजा करत नाहीत हे सुद्धा विशेष आणि अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे।

गावलनु आपण सफर करतोय ती मार्लेश्वर मंदिराची कोकणातलं हे लोकप्रिय असं देवस्थान आहे आणि पर्यटन स्थळ सुद्धा. मार्लेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराची स्वयंभू पिंड आहे, त्यासोबतच पाण्याचे कुंड असून खोलवर गेलेली विवर सुद्धा आहेत. या गुहेत दोन शिवपिंडी आहेत, त्यातील एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर या नावाने ओळखल्या जातात. अशी एक दंतकथा आहे की हे दोघे भाऊ म्हणून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ, तर जेव्हा हे स्थान निर्माण झालं तेव्हा इथे खरं तर पार्वती नव्हती. म्हणूनच या देवस्थानची अशी पद्धत आहे की इथे दर मकर संक्रांतीला शिवपार्वतीचं लग्न लावलं जातं. मार्लेश्वर हा वर तर साखरपा म्हणजे तिथे जवळ साखरपा हे ठिकाण आहे, या गावची गिरिजादेवी ही वधू समजून लग्न लावलं जातं. साखरप्यातून गिरिजादेवी पालखीतून मारळ या गावातून मार्लेश्वर या ठिकाणी जाते. पारंपरिक मंत्रविधी, सनई चौघडांच्या सुरात, मंगलाष्टकांच्या आणि श्रीदेव मार्लेश्वर गिरिजाई देवीच्या जयघोषात आणि लाखो भाविकांच्या साक्षीने हा विवाह सोहळा धूमधडाक्यात पार पाडला जातो. महाराष्ट्राच्या अक्षरशः कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक खास या सोहळ्यासाठी मार्लेश्वरला येतात.

मार्लेश्वर मंदिरात येणाऱ्या तमाम भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी असणारे खास आकर्षण म्हणजे मंदिराशेजारी असणारा धबधबा. होय, मंदिरासमोरच जणू शंकराच्या जटेतून प्रवाहित झालेल्या गंगेसारखा शुभ्र असा धबधबा अगदी बारमाही कोसळत असतो. हा धारेश्वर धबधबा या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. मंदिरापासून थोडं पुढे गेलं की डोंगराच्या कड्यावरून खाली कोसळणारा धबधबा दिसतो आणि डोळ्यांचं पारणं फिटतं. हा धबधबा जिथे पडतो तिथे एक मोठं खोल असं कुंड तयार झालं आहे, तिथूनच नदीचा उगम होतो. हीच संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध अशी बाव नदी. आता धबधबा म्हटलं की आंघोळीचा मोह आलाच. मार्लेश्वर मंदिरात असलेल्या आलेल्या भेट दिलेल्या प्रत्येकजण धारेश्वर धबधब्याखाली आंघोळीला जातोच जातो, कारण इथे स्नान करणं हा एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे एकतर मंदिरात जाताना किंवा मग दर्शन करून झाल्यावर सगळ्यांची पावलं आपोआप धबधब्याकडे वळतात. या धबधब्याकडे जाणारा मार्ग आहे ना, पूर्वी थोडा अवघड होता, पण आता मात्र तिथे सिमेंटची पायवाट करण्यात आली आहे. बरं, या ठिकाणी आंघोळीची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे आणि गंमत सुद्धा म्हणता येईल. धबधब्याजवळ पोहोचल्यावर एकदम मोठ्या आवाजात आपल्याला एक बोलावं लागतं. काय माहिती आहे का? हर हर मार्लेश्वरा, हर हर मार्लेश्वरा असा जयघोष करत आंघोळ केली जाते धबधब्याखाली. मजा लुटली जाते आणि बऱ्याच वेळेला वर्षा सहलीसुद्धा इथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे पावसाळा संपल्यानंतरसुद्धा हा धबधबा प्रवाहित असतो.

गावालनू मार्लेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची अगदी वर्षभर रीघ असते. अनेक शाळांच्या सहली सुद्धा इथे येत असतात. दर सोमवारी सुट्टीच्या दिवशी श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला भाविकांचा अक्षरशः महासागर लुटतो. जानेवारी महिन्यात तर इथे खूप गर्दी असते, कारण मकर संक्रांतीला धरून मार्लेश्वराचा जत्रोत्सव असतो आणि या जत्रोत्सवाला तमाम कोकणवासियांसोबतच मुंबईतला चाकरमानीसुद्धा अगदी आवर्जून भेट देतो. ज्या दिवशी मार्लेश्वराचा शोध लागला तो दिवस मकर संक्रांतीचा होता, म्हणूनच मकर संक्रांतीला मार्लेश्वरचा उत्सव साजरा केला जातो. गावागावांमधून पालख्या आणि दिंड्या येतात. देवरुखातून सुद्धा येणारी सोळजाई देवीची पालखी आणि इतर दिंड्या यांचं आगमन हे विशेष असं प्रेक्षणीय असतं. आणि ही अनुभूती घेणं, हा, त्याचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे.

0: तर गावालनु यात्रेनिमित्त किंवा वर्षभरात अगदी केव्हाही तुम्ही मार्लेश्वरला जाणार असाल तर अगदी सोपं आहे. कसं जायचं ते सांगतो. पण त्याचसोबत एक आणखीन की हरिश्चंद्र पाटील, माधव वाघ, देवराम म्हात्रे, केतकी, विनायक अंबिके यासह अनेक श्रोत्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी प्रत्यक्ष या मंदिराला भेट दिलेली आहे, त्यामुळे त्या आठवणी जागृत झाल्या. छान वाटलं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर बाकीच्यांची जायची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी सांगतो की मुंबई गोवा हायवे मार्गे तुम्ही मुंबई चिपळूण संगमेश्वर देवरुख मार्गे मंदिरापर्यंत पोहोचू शकता. खाजगी वाहनांसोबतच ST महामंडळाच्या गाड्यासुद्धा वेगवेगळ्या डेपोंमधनं उपलब्ध आहेत. आणि जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर कोकण रेल्वेचा पर्याय आहे ना गावाल्यानू. कोकण रेल्वेने तुम्ही संगमेश्वर या स्थानकावर उतरून पुढे जाऊ शकता. बरं, मार्लेश्वर मंदिरासोबतच तुम्ही मालगुंड, पावस, डेरवण, परशुराम मंदिर ही जवळची पर्यटन स्थळंसुद्धा पाहू शकता आणि तुमचा हा जो पर्यटनाचा अनुभव आहे अगदी समृद्ध आणि आनंददायी करू शकता. त्यामुळे जर वेळ मिळाली, संधी मिळाली तर नक्की मार्लेश्वर मंदिराला भेट द्या. हर हर मार्लेश्वरा.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.
0: श्रोते हो, ऐकूयात विशेष मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन स्वाती बापट. सुभाषित

एकीचे बळ मिळते फळ ही मराठीतली म्हण आपण सर्वांनी ऐकली असेलच. युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल.

संहती ही म्हणजे एकसंधपणा, एकजूट। ही एकजूटच कार्यसाधिका म्हणजे सगळी कामं पूर्णत्वाला नेण्यासाठी कारणीभूत होते। सुभाषितकार म्हणतो, अल्प म्हणजे कमी प्रतीच्या किंवा कमी क्षमता असलेल्या अशा अनेक गोष्टी एकत्र आल्या तर अशक्य वाटणारं कामसुद्धा सहजपणे साध्य होऊ शकतं। याकरता पुढच्या ओळीत सुभाषितकार दोरखंडाला बांधलेल्या हत्तीचा दृष्टांत देतो। हत्तीचं बळ ते किती अफाट! हत्तीला बांधून ठेवणं हे मोठं कठीणच काम की। त्यात जर तो हत्ती उन्मत्त झाला, माजावर आला, तर मात्र त्याला काबूत ठेवणं म्हणजे कर्मकठीणच। अशा वेळी त्याला बांधण्यासाठी तृण म्हणजे गवत या गवताच्या छोट्या छोट्या काड्यांपासून तयार केलेला दोरखंड वापरला जातो। दोरखंड असतो अतिशय मजबूत, पण तो ज्यापासून तयार केला जातो ते गवताचं एक एक सुकलेलं पातं ते मात्र अतिशय दुर्बळ असतं, नाजूक असतं। साधी फुंकर मारली किंवा वारा आला तरीसुद्धा उडून जाऊ शकतं, इतकं हलकं। पण अशा अनेक सुकलेल्या गवताच्या पात्यांपासून एक जाडजूड दोरखंड तयार केला जातो। मग मात्र जणू काही त्या प्रत्येक गवताच्या पात्याची शक्ती त्या दोरखंडात एकवटली जाते आणि तो अतिशय मजबूत बनतो। समाजातही आपल्याला अशी अनेक दुर्बळ माणसं अन्यायाविरुद्ध लढताना दिसतात। एकट्याने लढा देऊन त्याचे अपेक्षित परिणाम मिळवणं शक्य नसतं, पण अनेकांनी एकत्र येऊन काम करायचं म्हटलं तर असाध्य, अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा सहज सुलभ होते। एकजुटीची ताकद मोठी असते। एकजुटीमुळे कार्यशक्ती, कामाची गती, कामाची गुणवत्ता हे तर वाढतंच, पण आपलं मनोधैर्यसुद्धा वाढतं।

0: आताच आपण ऐकलीत विशेष मालिका सुभाषित गुंजनम. याचं लेखन आणि निवेदन होतं स्वाती बापट यांचं. सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
1: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन। चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही। गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश। आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसाखेर 460 धावा। आता सविस्तर बातम्या। अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं। पुण्यातल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते। अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान

0: खडकी इथल्या पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट दिली. दिव्यांग जवानांच्या पुनर्वसनाच्या कामाची त्यांनी यावेळी माहिती घेतली. तसंच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय तसंच राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी केलेल्या दिव्यांग खेळाडूंशी संवादही साधला. पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. चाकणसह जिल्ह्यातील वाढत्या उद्योग आणि जागतिक क्षमता केंद्र सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मंजुरी आणि परवानग्यांचं जलद निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचंही या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी काल बैठकीचं आयोजन चाकणमध्ये करण्यात आलं होतं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याला प्रशासनानं प्राधान्य द्यावं, पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजक संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. चाकण एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही देताना सामंत म्हणाले,
1: मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे. पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ.
0: राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कार्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा आणि राज्यात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी याविषयी सविस्तर चर्चा झाली. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी सकाळी प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएच्या वतीनं घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या पेपरमध्ये अनेक त्रुटी आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या विषयांची पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा एनटीएनं केली आहे. इंग्रजी विषयाचा पेपर 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल, तर वाणिज्य विषयाचा पेपर त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या दुसऱ्या सत्रात होईल. समाजशास्त्र विषयाचा पेपर 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत आयोजित केला जाईल. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता आणि पीएचडी कार्यक्रमांमधील प्रवेशासाठी 87 विषयांची यूजीसी नेट 22 ते 30 जून या कालावधीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात आयसीटी कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषयसूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. सर्वसमावेशक, परवडणारी, शाश्वत आणि सक्षम संपर्क व्यवस्थेसाठी आयसीटी परिसंस्थांचा विकास तसंच डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यांसारख्या महत्वाच्या विषयावर प्राधान्यानं या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. क्रीडा संकुलात मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत 7 क्रीडा प्रकारांसाठीचं उत्कृष्टता केंद्रही कार्यान्वित आहे. यामुळे ही व्यायामशाळा खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास पवार

यावेळी व्यक्त केला. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त राज्यातल्या सर्व शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात मध्यरात्री महाप्रदक्षिणेला सुरुवात झाली. श्रावणी सोमवारी राज्यभरातून भाविक येणार असल्यानं राज्य परिवहन महामंडळानं खास बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी काल चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील जीवती इथल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. परभणी जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आयोजित इन्व्हेस्ट इन परभणी अर्थात परभणी गुंतवणूक परिषदेत काल 162 उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योजकांना चालना मिळणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं. भारतीय लष्कराच्या मराठा सिंगल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांना वीरमरण आल्याची माहिती मिळाली आहे. आवताडे 11 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. जम्मूमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी चिंचवड इथं सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत काल झारखंड आणि हरियाणा यांच्यासह दिल्ली तामिळनाडू बिहार यांच्या महिला संघांनी विजयी सलामी दिली. क गटातला उत्तर प्रदेश आणि मणिपूर यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. श्रीलंकेतील गॉल इथं भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 9 गडीबाद 460 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात करेल. पहिल्या डावात भारताच्या देवदत्त पडिक्कलनं 167 धावांची खेळी करत आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं, तर के एल राहुलनं 82 आणि ध्रुव जुरेलनं 51 धावांची भागीदारी केली. मुसळधार पावसामुळे काल उपहारापर्यंतचा खेळ होऊ शकला नाही. एफआयएच हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. याआधीच्या सामन्यात भारताने वेल्स संघावर तर इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताने चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकाने गोल केले. हवामान. राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसाखेर 460 धावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युजिकली योर्स।
1: सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात। नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण गाववाल्यानू। नमस्कार।

तर गावल्यानू श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा नाही का, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. आणि त्याची गंमतच आहे वेगळी. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या धारा, निसर्गाची नटलेली हिरवीगार शाल आणि भक्तिमय वातावरणात श्रावणातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण साजरा केला जातो तो म्हणजे नागपंचमी. आज आहे नागपंचमीचा सण. नाग या प्राण्याला केवळ विषारी जीव न मानता त्याला देवतेचं रूप देऊन त्याच्याविषयी कृतज्ञता आणि आदराची भावना बाळगण्याची परंपरा आपल्याकडे अगदी शतके जपली गेली आहे. अत्यंत भक्तिभावाने हा सण सर्वत्र साजरा केला जातो. शिवमंदिरातील नागाच्या मूर्तींची किंवा बाजारात मिळणाऱ्या मातीच्या नागमूर्तींची आपण सगळे मनोभावे पूजा करतो. यानिमित्ताने नागाविषयी असणारा भक्तिभाव आपल्याकडून भाविकांकडून व्यक्त केला जातो. नागपंचमी हिंदू धर्मग्रंथाशी जोडलेली आहे ज्यामध्ये महाभारत आणि पुराण यांचा समावेश आहे. पुराण कथानुसार नागदेवता भगवान शिवाशी संबंधित आहे. भगवान शंकर नेहमी त्यांच्या गळ्यात नाग धारण केलेल्याच रूपात दिसतात ज्यामुळे मृत्यू आणि जीवनचक्रावर त्यांचं प्रभुत्व दर्शवलं जातं. आणखी एक लोकप्रिय कथा भगवान श्रीकृष्णाशी सुद्धा संबंधित आहे ज्यांनी यमुना नदीतील नागाला पराभूत करून चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवला होता. आणि तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगावर आधारित एक गाणं आहे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परिचित आहे, अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे. आजही त्या गाण्याचा आस्वाद आपण पुन्हा एकदा घेणार आहोत नागपंचमीच्या निमित्ताने.

तर गावाल्यानू महाराष्ट्रभर नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये सणाचे विधी आणि परंपरा थोड्या भिन्न असतात. यामध्ये पूजा, लोकपरंपरा आणि सामूहिक साजरेपणाचा समावेश असतो. नागपंचमी सर्पदेवतेकडून समृद्धी, संरक्षण आणि फलनशीलतेसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी साजरी केली जाते. हा सण सापांसाठी, सापांविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, जे पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतात. ग्रामीण महाराष्ट्रात जिथे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, तिथे नागपंचमीचं विशेष महत्त्व आहे, कारण त्या ठिकाणी साप हा शेतकऱ्याचा मित्रसुद्धा आहे. सापांना पिकाचं रक्षकसुद्धा मानलं जातं. या सणात निसर्गाशी सुसंवाद आणि सर्व सजीवांप्रती आदर यावर भर देणारे विधी केले जातात. काही गावांमध्ये नागदेवतांना समर्पित अशी लोकनृत्यसुद्धा आणि लोकगीतंसुद्धा सादर केली जातात. या सांस्कृतिक अभिव्यक्तींमध्ये हिंदू पुराणकथांच्या गोष्टी कथन केल्या जातात. त्यामुळेच नागांचा भारतीय संस्कृतीतील महत्त्व आहे ते अधोरेखित होतं.

बरं गावाल्यानो, तुम्हाला एक ॲप आहे, खास ॲप आहे, वेगळं ॲप आहे, ते माहिती आहे का, जे सापांविषयी जनजागृती करतं? होय, असं एक ॲप आहे, सापांविषयी जनजागृती करण्यासाठी एक ॲप विकसित करण्यात आलेलं आहे आणि या ॲपचं नाव आहे स्नेक हब. स्नेक हब नावाचं हे ॲप मराठी भाषेतसुद्धा उपलब्ध आहे. सापांचं शरीरशास्त्र, वेगवेगळ्या राज्यात असणारे सापांविषयींचे समज, गैरसमज, सर्पदंश आणि त्यावरचे उपचार याची माहिती देणारं हे एक भारतीय ॲप आहे. यामध्ये महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्प प्रजातींची माहिती, त्यांची शरीर वैशिष्ट्य आणि श्रद्धा अंधश्रद्धा विस्तृतपणे मांडण्यात आली आहे. स्नेक हब ॲप वापरण्यासाठी अत्यंत सोपं आहे. त्याची रचना करताना शास्त्रीय सिद्धांत अगदी काटेकोरपणे पाळले गेले आहेत. सापांचा नैसर्गिक इतिहास, शरीर रचना, विस्तार, रंजक अशी माहिती, अशी अनेक सदर त्यामध्ये दिलेली आहेत. सर्वांना कळेल अशा भाषेत ही माहिती ॲपमध्ये देण्यात आली आहे. सर्व प्रजाती या शरीर वैशिष्ट्यांपासून कवल्यांच्या रचनेवरून, भौगोलिक विस्तारावरून कशा ओळखायच्या याची सामान्य आणि शास्त्रीय माहिती स्नेक हब ॲपमध्ये पुरवलेली आहे. यामध्ये सापांविषयी विचारलेले नेहमीचे प्रश्न, अंधश्रद्धा, प्रत्येक जिल्ह्यात सर्पमित्रांचे दूरध्वनी क्रमांक आणि सर्पदंशांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांचे सुद्धा दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. ही माहिती सामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आहे. सापांविषयी सर्वसामान्यांना वाटणारी ही भीती आणखी वाढवण्यासाठी काही वेळेला चित्रपट, कादंबऱ्या मालिकांनी खरं तर हातभार लावला आहे. म्हणजे त्याचा प्रभाव कळत न कळतपणे आपल्यावर होतो. पण ही भीती दूर करायची असेल तर त्यासाठी योग्य माहितीची गरज आहे. स्नेक हब ॲप सापांविषयी असणारे गैरसमज दूर करायला नक्की मदत करेल, यात शंका नाही आहे. त्यामुळे मग जर कोणी अभ्यासक असतील, ज्यांना अधिक माहिती हवी असेल, ज्यांना त्यात रस असेल, ज्यांना त्यात उत्कंठा असेल, ज्यांना दुसऱ्यांचं प्रबोधन करायचं असेल, त्यासाठी माहिती हवी असेल, तर स्नेक हब हे ॲप नक्की डाउनलोड करा आणि त्याचा उपयोग समाजहितासाठी करा. उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं हे सदाबहार गीत या निमित्ताने ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वानंद केतकर आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांच्या गोष्टीचा पहिला भाग. मुंबई शहरात अजूनही शिल्लक असलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना मुंबईवर लिहिली गेलेली अनेक जुनी पुस्तकं वाचावी लागतात. यातलं मला आवडणारं आणि मुंबई शहराच्या अभ्यासकाला वाचनासाठी अपरिहार्य असलेलं पुस्तक म्हणजे ग्लिम्सेस ऑफ ओल्ड बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया हे जेम्स डग्लस यांनी 1900 लिहिलेलं पुस्तक. संदर्भासाठी मी हे पुस्तक अनेकदा वाचत असतो. या पुस्तकात जुन्या मुंबईतल्या अनेक ठिकाणांविषयी त्यांनी चर्चा केली आहे. या पुस्तकात डग्लस यांनी जुन्या मुंबईतल्या आठवणी जागवण्याबरोबरच मुंबईत असलेल्या काही प्रसिद्ध घरांबाबत फार आत्मीयतेने लिखाण केलंय. विशेषतः मलबार हिल माझगाव परिसरात ही घरं होती. हे पुस्तक लिहिलं जात होतं त्यावेळेला त्यातली काही घरं काळाच्या पडद्याआड गेली होती, तर काही तोवर स्वरूप बदलून का होईना शिल्लक होती.
1: उदाहरणार्थ, माझगावच्या टेकडीवर मुंबईच्या इतिहासातल्या एका गाजलेल्या प्रेमप्रकरणाचा साक्षीदार असलेला बेल्वेडर हा बंगला हे पुस्तक लिहिपर्यंत नाहीसा झाला होता. मलबार हिलच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या नेपियन्सी रोडवरची 3 बाजूंनी समुद्रानं वेढलेली बी हाईव्ह नावाची प्रचंड वास्तूही दिसेनाशी झाली होती. कंबाला हिलच्या पश्चिम उतारावरची नेपियन इस्टेट ही 20व्या शतकाच्या प्रारंभीच्या काही दशकात काळाच्या उदरात गडप झाली होती. मलबार हिलवरच असलेल्या वाइल्डरनेस, वेस्टफील्ड, रिजवे कॉटेज, रँडल लॉज, हर्मिटेज, द माउंट, द रिट्रीट अशा अनेक बंगल्यांची नावं डग्लस यांनी या पुस्तकात दिली आहेत. डग्लस यांनी हे पुस्तक लिहिलं तेव्हा यातले काही बंगले शिल्लक होते, तर काही काळाच्या पडद्याआड गेले होते. अशा अनेक वास्तूंचा उल्लेख डग्लस यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे.
0: डग्लस यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या या बंगल्यांचे उल्लेख वारंवार माझे लक्ष वेधून घ्यायचे. ते वाचून आता हे बंगले असतील का किंवा या बंगल्यांच्या जागी काय असेल याचा शोध घ्यायला हवा अशी अनावर उर्मी मनात दाटून यायची. पण हे काम प्रचंड वेळखाऊ असणार होतं. शिवाय त्यावेळी हातात असलेली कामं, त्यासाठी उपलब्ध असणारा वेळ यांचं गणित जमत नसल्यामुळं त्यावेळी हे शोधकाम करण्याचं धाडस होत नव्हतं. त्याचबरोबर हे पुस्तक लिहून उलटून गेलेला जवळपास शतकभरापेक्षा जास्त काळ मुंबईच्या वाढीचा वेग आणि इंच इंच जागेबद्दल दिवसेंदिवस राक्षसी होत जाणारी आपली भूक लक्षात घेता आता हे बंगले सापडणं किंवा त्यांचा काही माग लागणं अवघड आहे असा विचार करून मनातली उर्मी मनातच दाबून टाकायला लागायची. तरीही या वास्तू मला सतत खुणावत राहायच्या, अस्वस्थ करत राहायच्या. ही अस्वस्थता घालवण्यासाठी एकच उपाय होता, तो म्हणजे त्या वास्तूंचा शोध घेणं. शेवटी हे शोधकाम हाती घेतलं. सुरुवात डग्लस यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेल्या द क्लिफ या बंगल्यापासूनच केली.
1: ब्रिटिश काळाच्या सुरुवातीला मलबार हिलची ओळख त्या ठिकाणी असलेलं वाळकेश्वर देवालय आणि बाणगंगा तलावामुळे हिंदूंचं तीर्थक्षेत्र अशी होती. त्यामुळे चौपाटीवरून वाळकेश्वराला जाणाऱ्या रस्त्याच्या चढावावर आणि बाणगंगेच्या काठांवर देवालयांच्या आवारात असलेल्या काही धर्मशाळा आणि एखाद दुसरा बंगला हे वगळल्यास इथे वस्ती नव्हती. गर्द जंगलाने व्यापलेल्या या टेकडीच्या उत्तर टोकावर म्हणजे मलबार पॉइंटवर 1788 ते 1790 दरम्यान असलेले मुंबईचे गव्हर्नर विल्यम मेडोज यांनी राहण्यासाठी लहानशी बंगली बांधली होती. तिथं ते अधूनमधून मुक्कामाला जात. त्यांच्यानंतर म्हणजे 1812 ते 1819 या काळात आलेले गव्हर्नर सर इव्हान नेपियन इथं एका छोट्या खोलीत म्हणजे समर हाऊसमध्ये राहत होते. नेपियन्सी रोडला या गव्हर्नरांचं नाव दिलेलं होतं. त्यांच्यानंतर झालेले मुंबईचे गव्हर्नरही इथं अधूनमधून येऊन राहत असत. त्याही पूर्वी मलबार हिलच्या गर्द झाडीनं व्यापलेल्या पठारावर मोक्याच्या ठिकाणी द क्रेग हा प्रशस्त बंगला अस्तित्वात होता. सन 1833 बांधलेल्या या बंगल्याचे मालक होते डॉक्टर स्मिटन. निवृत्तीनंतर डॉक्टर स्मिटन यांनी हा बंगला डॉक्टर विल्सन यांना भेट म्हणून दिला. डॉक्टर विल्सन यांच्याकडे या बंगल्याची मालकी आली तेव्हा त्यांनी या बंगल्याचं नाव द क्लिफ असं ठेवलं. मुंबईच्या 1879 आणि 1895 अशा दोन्ही नकाशात मलबार हिलच्या रिज रोडवरचा द क्लिफ बंगला ठळकपणे नोंदवलेला आहे. त्या काळचा रिज रोड म्हणजे आजचा बाळासाहेब गंगाधर खेर मार्ग.
0: वर्तमानात द क्लिफ बंगल्याचा शोध घेताना त्या बंगल्यात घडलेल्या एका महत्वाच्या घटनेचीही माहिती मिळाली. आधी ती घटना सांगतो, त्याशिवाय त्या जागेचं ऐतिहासिक महत्व आपल्या लक्षात येणार नाही. ही

0: घटना आहे सन 1896-97 दरम्यानची. मुंबईत प्लेगचा भडका उडाला होता, हजारो माणसं मरू लागली होती. सुरुवातीला तो प्लेग आहे याची कल्पना कुणालाही नव्हती, त्यामुळे यावर काय उपाय करायचे हेही समजत नव्हतं. म्हणून यापूर्वी कलकत्त्याला आलेल्या कॉलराच्या साथीवर लस शोधणाऱ्या डॉक्टर वाल्देमर हाफकिन यांना ब्रिटिश सरकारनं मुंबईत पाचारण केलं. दिनांक 7 ऑक्टोबर 1896 या दिवशी हाफकिन मुंबईत दाखल झाले. अगदी दुसऱ्याच दिवशी हाफकिन यांनी ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजेच जे हॉस्पिटलमध्ये एक क्लार्क आणि 3 सहाय्यक मदतीला घेऊन एका लहानशा खोलीत आपली प्रयोगशाळा थाटली.
1: पुढचे जवळपास 6 महिने हाफकिन आणि त्यांचे सहकारी प्लेगवर लस शोधण्याचे विविध प्रयोग ग्रांट मेडिकल कॉलेजमधल्या या लहानशा खोलीत करत होते. शोधलेल्या लसीचे माणसांवर काय परिणाम होतात ते तपासून पाहण्यासाठी अनेक खोल्या असलेल्या अधिक मोठ्या जागेची आवश्यकता होती. त्यामुळे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये लसीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर निरीक्षण करता येणं शक्य झालं असतं. प्लेगमुळे मरणपंथाला लागलेल्या माणसांचा जीव वाचवू शकणाऱ्या या लसीचं महत्व ओळखून मुंबई म्युन्सिपाल्टीनं मलबार हिलवरचा जो बंगला भाड्यानं घेऊन हाफकिन यांच्या ताब्यात दिला तो म्हणजे द क्लिफ.

श्रोते हो, आपण ऐकत होतो मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या आपण ऐकणार आहोत या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात आपला विशेष कार्यक्रम अज्ञात मुंबई.
1: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ, म्युझिकली योर्स.
0: 7:55 होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. गावल्यानू, आजचा कार्यक्रम तुम्हाला मनापासून आवडला याच्या प्रतिक्रिया तुम्ही व्हॉट्सअप मेसेजेस आणि दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. वंदन कार्यक्रमातली भक्तिगीतं मनापासून आवडली आणि एक छान श्रावणी सोमवार खऱ्या अर्थाने त्याची अनुभूती आली अशी या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. आणि नंतर रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात आपण सगळे गेलो होतो ते मार्लेश्वरला. सफर मार्लेश्वरची सुद्धा आनंददायी असा सफर होता आणि खूप छान अशी अनुभूती आली, आठवणी जागृत झाल्या. आणि अनेकांनी असं सांगितलं आहे की आम्ही आत्तापर्यंत गेलो नव्हतो पण आत्ता मात्र आम्ही नक्की मार्लेश्वरची यात्रेला जाणार आहोत, तिथल्या मंदिराला भेट देणार आहोत आणि तिथला जो धारेश्वर धबधबा आहे त्याच्यातसुद्धा मनसोक्त डुंबणार आहोत, आनंद घेणार आहोत. तेव्हा नक्की ही भेट द्या आणि आज एफ एम गोल्डवर आरजे पूर्वा आणि एफ एम रेनबोवर आरजे माधुरी तुमची साथसंगत करणार आहेत, तेव्हा याही कार्यक्रमांचा आस्वाद नक्की घ्या. गावल्यानू, याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया नवीन विषयांसह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार. गावल्यानू येतंय.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 16 सेकंद झाले. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2043 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. UGC NET 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. आता सविस्तर बातम्या. भारताला 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केली. राजस्थानातल्या अलवर इथं राज्यातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक उपक्रम सुरू केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या 12 वर्षात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत वारंवार वाढवून दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रथम हे तत्व बाळगून आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टनकुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल तर समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. NTA 22 ते 30 जून या कालावधीत UGC NET साठी सर्व 87 विषयांची परीक्षा घेतली होती. भारताच्या वतीनं उद्या नवी दिल्लीत ब्रिक्स गटातील देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. भारतानं आपल्या यावर्षीच्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ठरवलेल्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती कल्पनेअंतर्गत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक होणार आहे. अध्यक्षपदाचा भाग म्हणून भारतानं ब्रिक्स पर्यावरण कार्यगटाअंतर्गत मुख्यत्वे विचार करण्यासाठी शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीची स्थिती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही 4 प्राधान्यक्षेत्रं निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय कडून सांगण्यात आलं. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात ICT कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषयसूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 2026 या वर्षासाठीचे राष्ट्रीय अनुभव पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात पेन्शन मित्र हँडबुक आणि 5व्या देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचंही प्रकाशन केलं जाणार असल्याचं कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बँक प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 17 निवृत्ती वेतन वितरण करणाऱ्या बँकांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या योजना आणि सेवा सादर केल्या जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीतील सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानातील चितोडगड इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्या हस्ते काल इंदोर इथं प्रस्तावित असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 फुटी पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कॅगनं दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी काल दिवसभर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीनं चुका सुधारण्याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून रेल्वे नेटवर्कवर सुमारे 20,000 ठिकाणी टाकीपासून नळापर्यंत पाणी गाळण्याची आणि त्यावर देखरेख ठेवणारी नवीन प्रणाली बसवली जाईल. पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमांतर्गत विविध मंत्रालयांच्या 18,00,000 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले 3 पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या 198 प्रकल्प

ची अंमलबजावणी सुरू आहे. मस्कतमधील भारतीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 200 अधिक विद्यार्थ्यांनी काल सुलतान काबूज बंदरावरील INS इम्फाळ या भारतीय युद्धनौकेला भेट दिली. ओमानमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली. तत्पूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी मस्कत, पोंटा देलगादा आणि जिबुती यासारख्या परदेशातील विविध बंदरांवर भारतीय युद्धनौकांच्या उपस्थितीद्वारे देशाच्या सागरी सामर्थ्यांचं दर्शन घडल्याचं भारतीय नौदलानं सांगितलं. ओमानमधील भारताचे राजदूत प्रशांत पिसे यांनी या युद्धनौकेला भेट देऊन नौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी दूतावासात आयोजित ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बाबा बुद्ध अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत चालणार असून रक्षाबंधनादिवशी तिची सांगता होईल. प्रशासनानं राजौरी, पूंछ आणि प्रवासाच्या मार्गांवर कडेकोट बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. पश्चिम बंगालमधील भारत नेपाळ सीमेवरून बेकायदेशीररित्या सोनं आणि चांदी घेऊन येणाऱ्या 2 नेपाळी नागरिकांना सशस्त्र सीमाबलाच्या जवानांनी काल अटक केली. सिलीगुडीजवळील पाणीटाकी इथं तैनात असलेल्या SSBचं पथक न्यू मेची पुलावर नियमित तपासणी करत असताना त्यांनी नेपाळहून भारतात येणारी एक मोटार अडवली. या मोटारीतील दोन्ही व्यक्ती या सोनं आणि चांदीबाबतची कोणतीही कागदपत्रं सादर करू शकल्या नाहीत किंवा त्याबद्दल कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026 भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं वेल्स संघावर तर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं बलाढ्य चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकानं गोल केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: और उनके शहीद स्थलों पर मेले लगते हैं।
1: भारत सर
2: नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो। बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिरात आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिला भाविकांचा मृत्यू झाला। आज श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती। त्यातच अशोकधाम स्टेशनपासून मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर विजेच्या खांबावर करंट उतरल्याच्या अफवेनं ही दुर्घटना घडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। या घटनेत इतर 10 भाविक जखमी झाले।

त्यांना पटना इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींना तातडीनं आणि योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत 2 दिवसीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि सार्वजनिक वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, प्रमुख प्राधान्यक्रम, उदयोन्मुख संधी तसंच विकसित होत असलेल्या बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले आहेत. सरकार सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती सीतारामन यांनी यावेळी दिली. ही समिती बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी धोरण आखेल असं त्यांनी सांगितलं. रांची इथं विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज सरकार आणि आंदोलक विद्यार्थी यांच्यामध्ये दुपारी 2 वाजता रांची इथं चर्चा होणार आहे. यावेळी कायदेतज्ज्ञ उपस्थित असतील असं सरकारतर्फे

रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ सुधारणा उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। पेयजलाच्या गुणवत्तेबाबत कॅगच्या अहवालानंतर रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। या अंतर्गत वॉटर कूलरसह जवळपास 20,000 ठिकाणी ताकीते नळ जलशुद्धीकरण प्रणाली उभारण्यात येणार आहे। याशिवाय जवळपास 20,000 ठिकाणी व्यापक जलशुद्धीकरण आणि देखरेख प्रणाली तात्काळ कार्यान्वित केली जाणार आहे। पाण्याच्या टाकेही तातडीनं बदलण्यात येणार असून साठवणूक टाक्यांची नियमित स्वच्छता आणि देखभालीवर रेल्वे मंडळाच्या पातळीवर देखरेख ठेवली जाणार आहे। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त आज राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा आणि दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत। त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्येही पहाटेपासून भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत। बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून 100 अधिक CCTV कॅमेरे आणि रेकॉर्डिंगची व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान आज नागपंचमीचा सणही साजरा होत असल्यानं राज्यभर भक्तिमय वातावरण आहे। कृषी संस्कृतीशी घट्ट नातं असलेल्या नागपंचमीनिमित्त विविध गावांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे। भारत तब्बल 17 वर्षांनंतर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं यजमानपद भूषवत आहे। महिला एकेरीत 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू भारतीय संघाचं नेतृत्व करणार असून आज तिचा सामना आयर्लंडच्या सोफिया नोबलशी होणार आहे। महिला दुहेरी ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही भारतीय जोडी स्पेनच्या जोडीविरुद्ध पहिल्या फेरीत खेळणार आहे। पुरुष एकेरीत आयुष शेट्टीचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल आणि गत विजेत्या चीनच्या शी यू की याच्याशी होणार आहे। पुरुष दुहेरीत भारताची 5व्या मानांकित आघाडीची जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या प्रतिस्पर्धी जोडीनं माघार घेतल्यानं त्यांना थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला आहे। मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनीही थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे। भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या 3र्या दिवशी श्रीलंकेच्या पहिल्या डावात 5 बाद 113 धावा झाले आहेत। भारताकडून मानव सुतारनं 2 तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। आजच्या दिवसाचा खेळ भारतानं 9 बाद 460 धावांपासून पुढे सुरू केला होता। भारतानं पहिल्या डावात 462 धावा केल्या आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्या

0: अब से थोड़ी देर में आप सुनेंगे राष्ट्रीय मराठी समाचार।
1: आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार। एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा होणार। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयातली सुनावणी स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। बिहारमध्ये अशोकधाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार, अनेक जण जखमी। आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं दिली। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या 2 दिवसीय

0: परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. विकसित भारताच्या उद्दिष्टाला आकार देण्याचं काम बँकांमार्फत होणार असून ही समिती त्या दृष्टीनं सुधारणा सुचवेल असं त्या म्हणाल्या.
1: On the basis of a well-researched set of documents which have been shared with you in advance, will hopefully provide that substantive meat for the committee to also look at. So the committee would probably have that material before them, even as they deliberate, and even as they deliberate to give us their thoughts and also the recommendations, which will help us to clearly understand where the committee wants India to go towards Vikasit Bharat, and in that, the role of banks.
0: सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत भाग घेत आहेत. ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक उद्या भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होईल. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही प्राधान्यक्षेत्रं भारतानं निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं सांगितलं. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात होणार आहे. UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तरसूची काल NTA प्रकाशित केली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिले आहेत. या प्रकरणी CBI किंवा सक्तवसुली संचालनालयाने कोणताही अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर करू नये असं न्यायालयानं सांगितलं. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी राहुल गांधी यांची याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. त्यावर न्यायालयानं प्रतिवादी पक्षकारासह CBI आणि ED नोटिसा बजावल्या आहेत. सिक्कीममध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करताना 2002 हे आधारवर्ष ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सिक्कीमीज मूल निवासी सुरक्षा संघ या स्थानिक स्वयंसेवी संघटनेनं 1993 हे आधारवर्ष पुनरीक्षणासाठी ठरवण्याचे निर्देश याचिकेद्वारे मागितले होते. मात्र एकदा पुनरीक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मध्येच आधारवर्ष बदलता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा सुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी राज्य सरकारनं चर्चा सुरू केली आहे. 6 विद्यार्थी आंदोलकांनी उपोषण सुरू केल्याला आज 24 दिवस झाले. आज दुपारी 2 वाजता राज्य सरकारशी चर्चा होणार असल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीनं वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिरावर आज झालेल्या चेंगराचंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला. श्रावण सोमवारच्या निमित्ताने जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुर्घटनेत 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून

मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब कोसळल्यानं त्यात वीज प्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळं गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबांविषयी सहवेदना व्यक्त करून जखमींना बरं वाटावं अशी कामना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. तसंच स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवार निमित्त तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. पहाटे 4:30 सुमाराला ही आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धा 2026 पुरुष गटात भारतीय संघाचा सामना आज इंग्लंड बरोबर होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. BWF बॅडमिंटन जागतिक विजेतेपद स्पर्धेला नवी दिल्ली इथं सुरुवात झाली असून MR अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं दुहेरीतला पहिला सामना जिंकला आहे. PV सिंधू आयुष शेट्टी महिला दुहेरीची जोडी ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांचे सामने आज होणार आहेत. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या 3र्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव गडगडला. मानव सुतारच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 5 बाद 146 धावा झाल्या होत्या. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बुढा अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार. NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. बिहारमध्ये अशोक धाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू तर पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार अनेक जण जखमी. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआयआर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण वाहिनी। आणि आपल्या या चला दोस्तो हो बोलू काही कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस रसिकहो नागपंचमीचा आणि आज श्रावणातला पहिला सण, म्हणजे महत्त्वाचा असा सण सगळ्यांच्याच आनंदाचा, म्हणजे गोडधोड शिजवतो आपण आणि त्याचबरोबर गावाकडे गेलात ना तर खेळ असतात, पूजा असतात, एक वेगळं वातावरण असतं। म्हणजे इथे आता ते नाही आहे, इथे मग वेगळ्या तऱ्हेनं आपण साजरे करतो मला कल्पना आहे, पण तरीसुद्धा श्रावण सुरू झाल्यानंतर ना एक वेगळं वातावरण असतं। पहा, म्हणजे पाऊस खरोखर श्रावणासारखा पडतो आहे, हो मध्येच येतो आहे मध्येच जातो आहे पटकन, अगदी रिमझिम छान पडतो आहे पाऊस आणि आपण सगळ्यांनीच त्या श्रावणाचं खूप छान असं स्वागत केलेलं आहे। तर आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया या गीतानं।

गावी वगैरे गेलात ना तर गावी एक परंपरा आहे, म्हणजे प्रथा असते की नागपंचमीच्या सुमारास किंवा त्यावेळेस सासरी गेलेल्या ज्या मुलीबाळी आहेत ना त्यांना माहेरी घेऊन यायचं आणि त्यांना आहेर दिला जातो, खास चोळी लुगड्याचा आहेर दिला जातो. एक श्रद्धा आहे ना आपली की कशी आहे की या नागाच्या रूपानं आपले वाडवडील घरात येतात, घराचं रक्षण करतात, अशी एक जुनी आख्यायिका. आणि त्याच्यामुळे मग घरात काही कुटायचं नाही, लाटायचं नाही, तळायचं नाही, चुलीवर तवाही ठेवायचा नाही, अशी एक पद्धत किंवा परंपरा गावाकडे तुम्हाला अजूनही पाहायला मिळते. किंवा मग ते भिंतीवर हळदीनं नागाचा फणा किंवा नाग काढून त्याला चुन्याच्या आणि काजळाच्या टिकल्यांनी सजवायचं. इथे फारसं असं काही दिसत नाही, पण गावाकडे या सगळ्या ना गोष्टी खूप खूप वेगळ्या तऱ्हेनं आणि खूप सुंदररीत्या येतात. आणि आपल्याकडे पाहायचं झालंच ना, संपूर्ण देशभरात किती वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काश्मीरमध्ये तर काही ठिकाणी, म्हणजे 700 ठिकाणी नागाच्या आकृती किंवा नागाकृती कोरलेल्या आहेत आणि बहुतेक ठिकाणी त्याची पूजासुद्धा केली जाते. कर्नाटकात नागाच्या नैवेद्याला ना तांदळाच्या पिठाचे लाडू करतात. आणि केरळमध्ये पण किंवा बंगालच्या काही भागामध्ये नागमंडळ नावाचं एक नृत्य आहे, ते तिथे केलं जातं. आणि तिथेसुद्धा एक वेगळं, आणखी एक वेगळ्या प्रकारचं नृत्य केलं जातं असा सुद्धा भाग आहे. छत्तीसगडमध्ये सुद्धा नागपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अशा कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. केरळमध्ये झाडाच्या खोडांवरनं नागाचं प्रतीक काही ठिकाणी उभारतात आणि मग तिथे त्याची वेगळी अशी पूजा केली जाते. अशा कितीतरी ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं ही पूजा केली जाते. रसिका हो, एक लक्षात घ्या, आपले सणवार जे आहेत ना, हे निसर्गातल्या सगळ्या प्रतीकांना, निसर्गातल्या सगळ्या सजीवांना देवता स्वरूप मानतात. आणि देवता स्वरूप मानल्यानंतर मग तिची पूजा करणं किंवा त्याचा सन्मान करणं हे ओघानं आलंच. आणि मग हे सगळे सणवार अशा रीतीनं जे गुंफलेले आहेत की त्याच्यामध्ये मग गाणी आहेत, त्याच्यामध्ये मग फुगड्या आहेत, छान दिवस अगदी रात्रभर झिम्मा फुगड्या खेळण्याचे कार्यक्रम आहेत, हे खास त्या आमच्या सख्यांसाठी आहेत की कुठेतरी तिला विरंगुळा मिळावा, आनंद मिळावा, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता इथे मुंबईत कसं असतं, आपल्याला सकाळी 7-8, 7-5, 8-10 गाडी पकडायची, धावत धावत पकडायची, अगदी सगळं म्हणजे सगळ्यांचे डबे, जेवण, खाण, रात्रीपर्यंतचा सगळा आवरायच्या सगळ्या गोष्टी आणि मग ती गाडी पकडायची, संध्याकाळी पुन्हा घरी जायचं आणि पुन्हा मग आपल्या संसाराला लागायचं. पण हे सणवार आहेत ना, म्हणून एक वेगळा आनंद आहे रसिका हो, खरंच आनंद आहे.

कसं आहे ना, श्रावणाची सुरुवात होते, पण गंमत कशी असते की श्रावणाची सूद होते, सुरुवात होते, पण आपल्याला वेद लागतात ते गणपतीचे. म्हणजे अगदी गावी जाण्यासाठी तिकीट काढण्यापासून ते मखर आणि सजावटीचं सगळं जे काही आहे त्याची सुरुवात ही त्याच्याही आधीपासून झालेली असते. म्हणजे तुम्हाला सांगते, ह्या ज्या सुट्ट्या आहेत ना, मग 15 ऑगस्ट असू देत, नारळी पौर्णिमा असू देत, किंवा अशा सुट्ट्या जर शनिवार रविवारच्या शुक्रवार लागून असे आल्या ना, तर त्या दिवसात केली जाणारी खरेदी, बाजारात होणारी गर्दी आणि ती जी खरेदी असते त्यात कुठल्या गोष्टी असतात त्या आपण पाहायच्या. म्हणजे तुम्हाला सांगते, काल प्रवास करत असताना बऱ्याच जणांच्या हातात मला सजावटीचं साहित्य, विशेषतः मखर दिसलं होतं. आणि त्यातूनही मग हे सणवार असतील, मंगळागौरीचे कार्यक्रम असतील, तर मग नट्टाफट्टा आलाच नाही का, सुंदर दिसणं, छान दिसणं, व्यवस्थित राहणं, हे ओघाने येतं ना. आणि आपण वाट पाहत असतो की बाबा आत्ता कुठली थीम घ्यायची, साडीचा रंग कुठला करा घ्यायचा, आणि काय काय करायचं, कशा पद्धतीने आपण करूया, हे सगळं ठरवतात. लोकलमध्ये प्रवास करत असताना ना सकाळच्या वेळेस या गोष्टी नक्की कानावर पडतात. पहा आत्तासुद्धा, पण आता याच्यात मी एका वेगळ्या विषयाला हात घालतीये. याचं कारण असे की ही जी बातमी आहे ना, ही अलीकडेच, म्हणजे गेली काही वर्ष ही बातमी येते वेगवेगळ्या ठिकाणाहून, पण पुण्यातली ही जी बातमी आहे की गोरं होण्याच्या नादात त्या मुलांनी क्रीम चेहऱ्यावर लावण्याचं, जे क्रीम आहे त्या सौंदर्यप्रसाधनाचा वापर केला, आणि तो वापर केल्यानंतर झालं असं की हळूहळू हळूहळू लक्षातच आलं नाही, पण त्यांची किडनी फेल होईपर्यंत ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलांना इस्पितळात दाखल व्हावं लागलं, उपचार घ्यावे लागले. कारण त्या क्रीममध्ये, त्या सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरण्यात आलेला पारा, जो तुमची त्वचेत, तुमच्या त्वचेचा रंग उजळवतो, पण त्वचेत अशा रीतीनं शोषला जातो की थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम करतो. त्यामुळे अशी जर ही सौंदर्य प्रसाधनं असतील जी कमी किमतीत मिळत असतील आणि जी दावा करत असतील की पटकन तुम्ही गोरे व्हाल, आणि ते असं दाखवतात बरं का, असे अंगाला लावून की पहा हा फरक पहा, हा आधी असा होता नंतर असा आहे, हे असं दिसतंय. तुमचीही त्वचा जर सूर्यप्रकाशातल्या किंवा सूर्यप्रकाशाने टॅन झाली असेल, काळी झाली असेल, तर ती उजळवण्याचं काम आमचीही क्रीम करेल, असे जर दावे केले जात असतील तर सांभाळून, खरंच सांभाळून. म्हणजे अर्थात या क्रीम अगदी कमी किमतीतही मिळू शकतात किंवा भरपूर किंमत असू शकते त्यांची, हेही लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रकारची सौंदर्य प्रसाधनं वापरत असताना त्यात नेमक्या गोष्टी कुठल्या आहेत, त्याच्यावर कंटेंट्स दिलेले असतात, कधी कधी त्याही गोष्टी दिलेल्या नसतात, पण याची पडताळणी करा. आणि अगदी प्रमाणित ज्या गोष्टी आहेत, ज्यावर सगळ्या गोष्टी व्यवस्थित नोंदले गेलेल्या आहेत, सांगितलं आहे त्याच्यावर सगळं व्यवस्थित, तर अशा गोष्टी वापरा की सणवार आपलेच आहेत. त्यामुळे सुंदर दिसण्याचा हक्क हा प्रत्येकाला आहे, सुंदर दिसण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, सुंदर हसू चेहऱ्यावर असेल तर प्रत्येकाचा चेहरा ना हा सुंदर दिसतो छान. मग असे छान हसल्यानंतर आपले डोळेसुद्धा हसतात, पहा छान दिसतात गाल, मग तो रंग कसाही का असे ना हो.

तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालावरती. कसं आहे ना, आता मला आमच्या सख्या अशा म्हणतील की काय हो, कुठे राहतं हे सगळं. एकदा संसारात पडल्यानंतर, मुलंबाळं झाल्यानंतर स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ असतो का? का नाही द्यायचा स्वतःकडे लक्ष? काय, सुंदर दिसण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आणि आपण सुंदर असतोच बरं का, कसेही असलो रंगारूपाने तरीही आपण सुंदर असतो, खरं सांगते. आणि लहान मुलं जेव्हा असतात ना आणि असे सणवार असतात, तेव्हा त्या लहान मुलांची मजा काही औरच असते, पण आयांचं, विशेषतः घरातल्या स्त्रियांचं त्या मुलांकडे लक्ष असतं पहा. आणि आता तर खूप काळजीपूर्वकरित्या लक्ष देणं गरजेचं आहे रसिक हो, खरं सांगते. याचं कारण ना, अगदी काही दिवसांपूर्वी एका 2 वर्षाच्या छोट्याशा मुलाने खेळण्यातलं चुंबक गिळलं होतं आणि त्याच्यानंतर जे झालं होतं की त्याच्या आतड्यांना अशी छिद्र पडली आणि त्याची प्रकृती चिंताजनक झाली, पण त्याच्यानंतर मग त्या मुलाला सुखरूप घरीही सोडण्यात आलं होतं. पण बरेचदा मुलं पहा ना काय असतं ना, खेळणी आपण खूप प्रेमानं घेतो आणि आता तर असे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ना की त्या ब्रँड्सची खेळणी घेणं म्हणजे प्रतिष्ठेचा विषय आहेच, पण मग आपल्याला एक खात्री असते ना की नाही या ब्रँडची खेळणी आपण घेतो आहे तर ती उत्तम असतील. पण बऱ्याच मुलांना सवय अशी असते ना की खेळणं आलं रे आलं की ते उघडून बघायचं, ते तोडायचं, त्यात आतमध्ये काय आहे ते पाहायचं, ही उत्सुकता असते आणि मग ते नकळत तोंडातही जातच की. तेव्हा आपण खेळणी घेताना ना आता खरोखर काळजीपूर्वकरित्या ती खेळणी घेताना सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की बाबा आपण खेळणी कशी घेतो आहे, ते चुंबक आतमध्ये असेल तर ते किती शक्तिशाली आहे, त्याचा वापर कसा केला गेला आहे त्याच्यामध्ये. कारण खेळण्यांमध्ये जे चुंबक वापरलं जातं ते नेहमीचं जे चुंबक असतं ना त्याच्यापेक्षा जवळपास 5 ते 30 पटीनं अधिक शक्तिशाली असतं. आणि जर ते चुंबक एकापेक्षा जास्त प्रमाणात जर गिळलं गेलं असेल तर ते आतमध्ये एकमेकांना आकर्षित करणारच ना हो नियमानुसार. आणि मग जे प्रसंग ओढवेल, जो प्रसंग ओढवेल आरोग्याच्या बाबतीत, तो खरोखरीच कठीण आहे. त्यामुळे खेळणी घेताना सांभाळून, कारण आता सणवार आहेत, सुट्ट्या आहेत, मुलं ऐकत नाहीत, तेव्हा याचा नक्की विचार करा. आणि रसिक हो आपल्या कार्यक्रमाची, अर्थात चला दोस्तो हो बोलू काही, या कार्यक्रमाची वेळही संपत येते. ऐकूया हे छानचं गीत.

यानंतर थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठी प्रादेशिक बातम्या, आणि बातम्यांनंतर म्हणजेच 3:10 पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात, अर्थात सप्तरंगी 7 मध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस। 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त। एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार। रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर। आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळालेले नाहीत। राज्यात एकूण 9,78,54,049 मतदार आहेत। त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे। नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे। तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यम खात्यावर म्हटलं आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। तसंच प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले। नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे। ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी

जी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे. UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर NTA या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तरसूची काल NTA प्रकाशित केली. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती, पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब पडून त्यात वीजप्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. या दुर्घटनेतल्या जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर रामटेक महामार्गावर आज अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पालघर जिल्ह्यात बोईसर इथं राज्य औद्योगिक महामंडळाच्या वसाहतीत एका कारखान्यात स्फोट होऊन 3 कामगार जखमी झाले. आज पहिली पाळी सुरू झाल्यानंतर काही वेळातच कारखान्याच्या भट्टीत स्फोट झाल्याचे आवाज झाले. त्यावेळी 100 ते 150 कामगार कारखान्यात होते. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केलं आहे. जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. आणखी काही कामगार भट्टीजवळ अडकले असल्याची शक्यता आहे. स्फोटाचं कारण अद्याप समजलं नाही. पुढचा तपास सुरू आहे. मुंबईत कांदिवली भागात आज पहाटे एका व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली. या इमारतीतून 11 जणांची सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अभिराय या हॉटेलचं नाव असून 4:15 च्या सुमाराला या हॉटेलला आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढचा तपास सुरू आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधानविरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% असून आरक्षण 49% आहे असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं असं आवाहन आठवले यांनी केलं. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी RBI मध्ये यावं असं आमंत्रणही आठवले यांनी दिलं.
कर्नाटक राज्य सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडू करता 12,000 क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणाने कर्नाटकाला दिले आहेत, मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खताच्या मागणीसह खत वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी कृषी विभाग फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ही डिजिटल प्रणाली लागू करणार आहे, त्यामुळे 20 ऑगस्टपासून शेतकरी आपली खताची मागणी मोबाईलद्वारे नोंदवू शकतील. या डिजिटल व्यवस्थेमुळे खत विक्रीतल्या गैरप्रकारांना आळा बसणार असून शेतकऱ्यांना वेळेत खत मिळण्यात मदत होणार आहे. त्याशिवाय खताच्या दुकानांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन उपलब्ध खतसाठ्याचं व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकर राव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातल्या योगदानाची आठवण म्हणून पालघर जिल्ह्यात 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश रुजवण्यासाठी पालघरमध्ये 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबवण्यात येत असून 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे. नागपंचमीचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. शेतकऱ्यांना उपद्रव देणाऱ्या उंदरांचा नायनाट करणाऱ्या नागाप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करण्यात येतो. घरोघरी मातीच्या नागप्रतिमांचं पूजन केलं जात आहे. ग्रामीण भागात नागाच्या वारुळांना दूध लायांचा नैवेद्य दाखवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी नागपंचमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे राज्यात विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बीड शहरासह जिल्ह्यातल्या शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथाच्या मंदिरात पूजा अभिषेक इत्यादी विधी होत आहेत. लातूर जिल्ह्यातही श्रावण सोमवार निमित्त विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले, मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेला यांनी डाव सावरला. 5व्या गड्यासाठी त्यांनी शतकी भागीदारी केली आहे. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 5 बाद 215 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त. एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर. आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या सप्तरंगी साथ कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

प्रपंच चित्रपटातलं हे गीत आहे आणि मस्त बैलगाडी आहे. बैलगाडी हाकतंय कोण माहिती आहे का? अभिनेत्री सीमा देव. अशा किती चित्रपटांमध्ये आपण अशी बैलगाडी बघितली आहे आणि बैलगाडी धावती आहे, गाणं छान सुरू आहे, अनेक चित्रपट आहेत ना. पण मी आता फक्त बैलगाडी आणि बैल या विषयावर आपला आजचा कार्यक्रम नाही करणार आहे. आजचा आपला कार्यक्रम असा आहे ना की असे किती वेगवेगळ्या तऱ्हेचे प्राणी आहेत की ज्यांचा वापर चित्रपटांमध्ये करण्यात आला. आज नागपंचमी आहे आणि नागावर किंवा नागिणीवर आधारित बरेच चित्रपट आहेत ना, आणि आपल्यापैकी अनेकांनी ते पाहिलेत. आमच्या पिढीने किंवा आमच्या आधीच्या पिढीने तर नक्कीच पाहिलेत, पण आताच्या पिढीने हे चित्रपट पाहिले असतील का नाही मला नक्कीच माहीत नाही. पण म्हणजे नागोबा नागिण हे तर आहेतच, पण त्याच्याबरोबरीनं मग बैल आहेत, हत्ती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, आणि त्यात प्राण्यांचा वापर अशा तऱ्हेने केलात म्हणजे कथानक म्हणूनही, कथानकाचा एक भाग म्हणूनही प्राणी चित्रपटात आलेले आहेत रसिक हो. आणि मला इथे ना काही काही चित्रपट आठवत आहेत. नागिन चित्रपट 1976 साली आलेला, तुम्ही पाहिला असेलच, रीना रॉय आणि जितेंद्र नाग नागिणीची भूमिका असतात. पहा म्हणजे नाग नागिन दोघे जण असतात, एकमेकांवर खूप प्रेम असतो, आणि सुनील दत्त हे प्रोफेसर विजय या व्यक्तिरेखेमध्ये आहेत तिथे, आणि विजय आणि त्यांचे 5 मित्र, नागाचा जो नागमणी असतो त्याच्या लोभापोटी किंवा तो मिळायला हवा यासाठी त्या नागाची हत्या करतात. आणि त्याच्यानंतर जे सूडनाट्य सुरू होतं, म्हणजे आपल्या प्रियकराचा मृत्यू पाहिल्यानंतर ती जी नागिण असते ती 6 जणांचा एक एक करून असा बदला घेते आणि ती शपथ घेते बरं का, आणि मग ती त्या इच्छाधारी शक्तीचा वापर करून त्यांचा पाठलाग करते, त्यांचा नाश करते, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात दाखवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतरचा चित्रपट म्हणजे मग नगीना, 86 सालचा, श्रीदेवी. आह, इथे पण इच्छाधारी नागिण आहे बरं का, रजनी म्हणजे राजनी, आणि तिचं ऋषी कपूरशी लग्न होतं आणि मग तो भैरवनाथ अमरीशपुरी मांत्रिक दाखवलेला आहे. अशा तऱ्हेनं तो जो संघर्ष आहे, आणि मला ना याच्यात ते जे गाणं आहे बघा, मैं तेरा दुश्मन वगैरे, तेव्हा असं होतं ना की

त्याच्याशी जवळ जाते असा तो एक वेगळा प्रसंग त्या चित्रपटात दाखवलेला आहे. आणि फार धीटपणे त्या तेजा देवकर यांनी तो हाताळला होता असं त्यांनी बऱ्याच मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलंही होतं. आपण आता ना एक छानसं गाणं ऐकूया, नागोबाचंच आहे, सकाळी ऐकलं आहे आपण, पण तरीही आता पुन्हा एकदा ऐकूया.

मी म्हटलं ना असे कितीतरी चित्रपट आहेत की ज्या चित्रपटांची नावं घ्यावी आणि मग त्याच्याबरोबरीने इतरही अनेक चित्रपट आठवावेत. म्हणजे आता आपण म्हणतोय तर की जिथे सापाचा किंवा नागराजांचा असा संबंध आहे, म्हणजे मला आणखी एक चित्रपट आठवतोय आणि तो म्हणजे दूध का कर्ज. त्याच्यामध्ये पहा जॅकी श्रॉफ आणि अरुणा इराणी असे होते आणि त्याच्यानंतर लहानपणापासून ही जी आई असते ही मुलाला कशा तऱ्हेनं अगदी कठोर प्रशिक्षण देऊन तयार करत असते की तिला त्या गोष्टीचा बदला घ्यायचा असतो वगैरे, आणि त्यानंतर मग ते मूल तयार होतं आणि मग जे आईला हवं असतं त्याप्रमाणे ते सगळं साध्य करतं असा काही तो चित्रपट होता. पण तो चित्रपट आहे ना नंतर आधी हिंदीत होता, तो मराठीतसुद्धा डब केला गेला होता. बरं, हे अशा आशयाचे चित्रपट जे आहेत की नागराज, नागकथा किंवा अशा प्रकारचे, हे दाक्षिणात्य भाषेमध्ये बरेचसे चित्रपट आहेत आणि हे चित्रपट नंतर हिंदीमध्ये डबसुद्धा केले गेलेले आहेत की ती नागकन्या जी आहे ती घरी येते, मग ती वेगळ्या रूपात राहते आणि त्यानंतर मग तिला जे हवं आहे, ज्या गोष्टी तिला हव्या आहेत त्या ती कशा रीतीनं साध्य करते आणि घडवून आणते हे त्या चित्रपटांमध्ये दाखवलेलं आहे. रसिक हो, नागकन्या असू देत किंवा मग आणि त्या चित्रपटांची नावं सुद्धा ना ही तशीच आहेत. किंवा मी मगाशी ज्या चित्रपटांची नावं घेतली होती की नागिन, नगीना, निगाहे, आता याच्यामध्ये जे कलाकार आहेत, मग रीना रॉय असू देत किंवा मग श्रीदेवी असू देत, नीलम असू देत, किंवा मग त्याच्यात एका प्रसंगात तर म्हणजे रेखा, अभिनेत्री रेखा दिसतात नगीना चित्रपटामध्ये आणि त्या म्हणजे तिचं रूप, रेखाचं रूप ती नागिन धारण करते आणि नंतर मग ते कसं बदलत जातं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण एक गोष्ट महत्त्वाची कशी होती माहिती की या चित्रपटांमध्ये ना गाणी खूप सुंदर होती, खरंच छान गाणी होती आणि त्यामुळे हे चित्रपट, कथा तर छान होतीच गाणीही सुंदर होती, त्यामुळे हे चित्रपट चालले, लोकांना आवडले, अजूनही ती गाणी आवडीनं ऐकली जातात हेही तितकंच खरं आहे. पण या चित्रपटांव्यतिरिक्त आणखीही असे चित्रपट आहेत की ज्यामध्ये प्राण्यांचा वापर केला गेलेला आहे. हो, प्राण्यांचा वापर केला गेलेला आहे. जसं मी आत्ता याच्या आधी म्हटलं होतं आपल्याला की पहिलं गाणं जे आपण लावलं होतं की बैल तुझे हरणावानी आणि त्याच्यात बैलगाडी, बैल आपल्याकडे पहा मराठी चित्रपटांमध्ये ना बैलगाडी, शर्यतीचे जे प्रसंग आहेत हे ग्रामीण बाजाचे जे चित्रपट आहेत ना त्या चित्रपटांमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही शर्यत पाहायला मिळते किंवा मग गावचं वातावरण असेल तेव्हा तिथेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी दादा कोंडकेंचं चित्रपट किंवा त्याच्याही आधीचे चित्रपट जे आहेत त्या चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्याला ग्रामीण वातावरणामध्ये हे सगळे प्राणी पाहायला मिळालेले आहेत, हे पण तितकंच खरं आहे. म्हणजे अशा प्रकारचं ना जे गाणं आहे की आता जीवा शिवाची बैल जोडी, हे जे गाणं आहे आपण कितीतरी वेळा ऐकलेलं आहे आणि या चित्रपटामध्ये म्हणजे तांबडी माती चित्रपटाच्या माध्यमातून दादा कोंडके हे पडद्यावर दिसले आले, भालजींची मदत झाली किंवा भालजींना ते गुरु मानत होते वगैरे, हा सगळा भाग आपण आधी सांगितलेला आहे. पण त्याच्यानंतर मग मी नायकाच्या स्वरूपात कसा येऊ शकतो आणि त्यासाठी जे रूप हवं होतं ते त्यांनीच सांगितलं होतं कशा रीतीने यायला असायला हवं ते रूप. मग तो तसा नायक रसिक हो आपण स्वीकारला, आवडला आपल्याला तो नायक, पण त्याच्यानंतर दादा कोंडकेंचे जे चित्रपट आले ना त्या चित्रपटांमध्ये असलेले प्राणी आणि त्यांनी घडवून आणलेली मजा खरोखरच खूप वेगळी अशी होती. आता ज्या गाण्याचा मी उल्लेख केला आहे ना तर ते गाणं आपण ऐकूया आणि त्यानंतर पुढे जाऊया.

दादा कोंडके या चित्रपटात या बैलगाडीमध्ये आपल्याला दिसतात, पण त्यानंतरच्या चित्रपटांमध्ये जे वेगवेगळे चित्रपट आहेत त्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी जी रंगत आणली आहे ना ती खरोखरीच वेगळी आहे. मला एक किस्सा सांगावा असं वाटतोय. खरं तर त्यांच्या चित्रपटात वापरण्यात आलेले प्राणी, मग ती बकरी असू देत, बोकड असू देत, हे सगळे प्राणी असे वेगळेच होते. त्यांचं आत्मचरित्र आहे ना एकटा जीव. खरं तर सोंगाडा हे पण पुस्तक आहे, अनेक पुस्तकं आहेत की जी आत्मचरित्रपर आहेत आणि त्यात त्यांनी हे सगळे किस्से नोंदवलेले आहेत. तर एकटा जीवमध्ये हा किस्सा आहे की त्यात दादा झाडाखाली, त्यांनी ते सांगितलं असं की त्यात झाडाखाली ते झोपले असतात आणि बकरा येतो आणि तो त्यांना टक्कर मारून निघून जातो. आता सेटवर यासाठी खास अशा प्रकारचा बकरा आणला होता की तो देईल ठोकर डोक्यावर. पहिल्या दिवशी काय केलं, या बोकडाने सेटवर आणलेल्या दुसऱ्या बोकडाला अशी टक्कर दिली की ते बोकड घाबरून पळूनच गेलं. हे बघितल्यानंतर दादाने विचार केला की या बोकड

बोकडाच्या टकरीने दुसऱ्या बोकडाचं शिंग हलायला लागतं. आता डोकंच फुटलं तर काय करायचं त्याचं? म्हणून त्यांनी त्या बकऱ्याच्या त्या बोकडाच्या डोक्यावर दोन तीन पगड्या बांधल्या आणि त्यावर ना तबल्याला लावतात तशा गाद्यासुद्धा बांधल्या. झालं असं की मग त्या सीनमध्ये ना त्याचं डोकं खूप मोठं दिसलं आणि सीन सुरू करण्यापूर्वी कॅमेरामनला बोकड आलं की ओरडून सांग अशी सूचना पण दिली. आणि जेव्हा तो सीन सुरू झाला तेव्हा बोकडाने टक्कर कोणाला दिली तर दादांना. ती टक्कर इतकी भयंकर होती की डोक्याला झिंझिण्या आल्या, काही सुचलंच नाही. आणि जेव्हा जाग आली तेव्हा ते बोकड पुन्हा त्यांना मारायला मागे उभंच होतं. हे पाहून दादा इतक्या जोरात पळायला लागले आणि पळता पळताच त्याने सांगायला सुरुवात, अरे त्या बोकडाला पकडा पकडा, पण कोणी काही ऐकत नव्हतं. बराच वेळ हा असा पकडा पकडीचा कार्यक्रम सुरू होता आणि सगळेजण सेटवर हसत होते. शेवटी त्या बोकडाच्या मालकाला त्या बोकडाला घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली आणि नंतर सुटकेचा श्वास सोडण्यात आला. म्हणजे ॲक्शन सुरू असताना त्या बोकडाने ठरवल्याप्रमाणे न वागता थेट दादांचा पाठलाग केला. खरंच ते रागीट बोकड चालू सीनमध्ये इतक्या जोरात धावून गेलं की अक्षरशः म्हणजे सलग त्यांच्या मागेच लागलं होतं. याच्यामुळे झालं होतं काय की शूटिंगसुद्धा काही काळ थांबावं लागलं होतं. असे सगळे प्रसंग आहेत, त्यातला एक प्रसंग मी आत्ता तुम्हाला सांगितला, ऐकूया ते गाणं.

वर अभाळ खाली धरती दिस आला यमाच्या वरती अल्याड डोंगर मदीत खोल खोल दरी जरा दपन तलग पोरी

खूप चित्रपटांचे संदर्भ देता येतील आणि बऱ्याच चित्रपटांची नावंसुद्धा घेता येतील, मग ते हिंदीत आहेत, मराठीत आहेत, इंग्रजीत आहेत. आणि काही ठिकाणी ना प्राणी हे कथानकाचा भाग म्हणून आलेले आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये हाथी मेरे साथी हा चित्रपट आहे, पहा त्याच्यात तर किती वेगवेगळे प्राणी आपल्याला दिसतात सगळेच, मग राजेश खन्ना आणि मग नंतर मग त्याचं कुटुंब जे होतं आणि त्याच्यानंतर मग तो हत्ती, तो कसा त्याच्यावर जीव असतो, आणि सगळं दृश्य इतकं, चित्रपटातली सगळी दृश्य इतकी जबरदस्त दाखवली आहेत ना त्याच्यामध्ये की शेवटी शेवटी आपल्याला सुद्धा रडू येतं. मी तेच म्हणते ना की आत्ताच्या मुलांनी हे सगळे चित्रपट पाहिले असतील का नाही कल्पना नाही, पण आमच्या काळातल्या पिढीनं किंवा आमच्या पिढीनं हे सगळे पाहिले आहेत. म्हणजे मला आता ते हम आपके है पण कोण चित्रपटातला तो टफी कुत्रा सुद्धा आठवतोय. तो कुत्रा मग कसं, म्हणजे चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जर कुणाचा असेल तर तो या टफीचा आहे, नाही का? आणि किती वेगवेगळे, जसं म्हटलं तसं की जसा भालू हा चित्रपट आहे त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये सुद्धा कुत्रा आहे. बरं, आणखी एक चित्रपट जो आहे ना त्याच्यात हाथी मेरे साथी मध्ये जसं हत्ती आणि इतर सगळे प्राणी आहेत तसं आणखी एका चित्रपटामध्ये हत्ती कथानकाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून समोर येतो आणि तो म्हणजे अस्तू हा चित्रपट. होय, आप्पा म्हणजे चक्रपाणी शास्त्री हे निवृत्त झालेले संस्कृतचे प्राध्यापक आहेत आणि त्यांना

अल्झायमरचा आजार झालेला आहे. त्यांची मुलगी इरा त्यांची काळजी घेत असते आणि एकदा काय होतं की रस्त्यात हत्ती दिसतो आणि हे आप्पा त्याच्या मागे ना धावत जातात, म्हणजे ते विसरतात ना सगळ्या गोष्टी, तर ते हत्तीला पाहतात आणि त्याच्या मागे धावत जातात आणि हरवतात. ते जातात कुठे, तर ते हत्तीच्या माहुत्याच्या कुटुंबाकडे पोहोचतात. आणि मग ते कुटुंब काय आहे, तर ते कुटुंब कोण आहे, तर चेन्नम्मा आणि तिचं कुटुंब, जे गरीब आहे तरीही आप्पांची खूप प्रेमानं काळजी घेतात, असं सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे मोहन आगाशे आहेत त्याच्यामध्ये, इरावती हर्षे आहेत, अमृता सुभाष आहे, त्यामुळे खूप सुंदर अशा गोष्टी यातनं दाखवलेल्या आहेत. म्हणजे वृद्धत्व आहे, विस्मरण आहे, ते अल्झायमरच्या माध्यमातून आलेलं माणुसकीसुद्धा आहे आणि नात्यातलं प्रेम हे इतकं हळुवारपणे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे ना की वा. नागराज मंजुळेंच्या चित्रपटांमध्ये सुद्धा ना अशा प्रकारचे काही ठिकाणी प्राणी खूप सुंदर दिसलेले आहेत, आलेले आहेत. मला नाळ या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. आधीचा नाळ, नाळ एक, नाळ दोन, आता त्या 2018 आलेला जो नाळ चित्रपट आहे ना, या चित्रपटात चैत्या म्हणजे चैतन्य त्याचं गावात त्याचं ना ते घरातलं ते वासरू मरतं आणि आपल्या गाईला तिचं वासरू मेलेलं आहे हे कळू नये म्हणून त्या वासराच्या जागी ना तो पुतळा त्या वासराचा तयार केला जातो आणि गाय त्या पुतळ्यालाच आपलं वासरू समजते आणि तिचं हंबरणं ते पुन्हा सुरू होतं. अक्षरशः इतका असा तो प्रसंग लागेल असा आहे ना त्याच्यामध्ये. आणि मग ते चैत्याचं त्या कोंबड्यांसोबत त्या गाईची धार काढत असताना त्याच्या तोंडात आ करून तो बसतो, ते वासरू गेल्यानंतर मग त्याचं रडणं त्या वासराविषयीचं इतकं इतकं वेगळ्या तऱ्हेनं आलेलं आहे ना, ते खूप सुंदर, खूप सुंदर. टिंग्या चित्रपटात मंगेश हाडवळे यांचा टिंग्या चित्रपट, त्यातसुद्धा असंच ते गाय किंवा जे जो ते भातारा झाल्यानंतर मग त्याला सोडून देण्यात खूप छान ते सुद्धा आलेले. आणि मला एक चित्रपट आठवतोय तो सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे वळू, अतुल कुलकर्णी. म्हणजे वळू चित्रपटामध्ये तो जो उधळलेला बैल आहे त्याला पकडण्यासाठी जी कसरत केली जाते ना, आ हा हा हा, काय मांडला आहे तो चित्रपट, खूप सुंदर, खूप सुंदर. आणखी एक चित्रपट म्हणजे रंगा पतंगा, 2015 साली आलेला, मकरंद नासपुरे, संदीप पाठक, नंदिता धुरी. इतका सुंदर, म्हणजे बैल गायब होतात, रंगा पतंगा बैलांचीच नाव आहेत, ते बैल गायब होण्याभोवतीची संपूर्ण कथा आहे. आणि जुम्मन म्हणजेच मकरंद नासपुरे, पत्नी नूर त्यांची जी नंदिता धुरी आहे, ते जे मुलांसारखं प्रेम करतात ना त्या बैलांवर आणि मग ते बैल हरवतात म्हणून पोलिसात कंप्लेंट देतात. मग ती कंप्लेंट आधी लिहूनही घेत नाहीत, नंतर ते लिहून घेतात, मग तो पत्रकार त्यांना सापडतो एक आणि मग तो पत्रकार ती बातमी उचलतो आणि मग ती बातमी अशी सर्वदूर पसरते आणि त्यातनं रंगत गेलेली गोष्ट. यातला एक प्रसंग इतका सुंदर आहे ना, ते बैल त्यांच्या मागे लागतो या दोघांच्या, हसून हसून पोट दुखतं खरं सांगते. बऱ्याच गोष्टी आहेत रसिका हो. नाळ चित्रपटाचा उल्लेख आत्ता केला तर नाळ दोनचं एक वेगळं आणि छान असं गाणं आहे आपल्याकडे, ते आता ऐकवते.

एकदम वेगळं वाटलं ना गाणं. नाळ दोन मध्ये असलेलं हे गाणं आहे. मला आणखी एक चित्रपट मगाशी आपण या चित्रपटाचा उल्लेख केला होता, भालू 1980 मध्ये आलेला. रंजना, नाना पाटेकर, निळू फुले म्हणजे सजी नावाची तरुणी निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या आप्पा काकांसोबत राहते आणि या सजीकडे भालू नावाचा एक पाळीव कुत्रा आहे जो संकटात तिला वाचवतो, तिची रक्षा करतो. आणि मग अशा तऱ्हेचा हा चित्रपट आहे, म्हणजे कसा या भालूच्या मदतीनं ती सगळ्या गोष्टी हे करते, हे हे सगळं याच्यात मांडण्यात आलेलं आहे किंवा सांगण्यात आलेलं आहे. आता मी फक्त उल्लेख करते याचं कारण असं आहे ना रसिक हो, की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे आणि असे खूप चित्रपट आहेत जे माझ्याकडे आहेत. आता फँड्रीसारखा चित्रपट आहे, त्याच्यानंतर हिस हा चित्रपट, हा सुद्धा नागिण किंवा साप याच्यावर आधारित आहे. जुनून हा चित्रपट आठवतो आहे का राहुल रॉय यांचा, म्हणजे वाघाशी संबंधित रूपांतरणाची कथा म्हणूया आपण याला, कारण या नायकाचं किंवा या राहुल रॉय यांचं रूपांतर म्हणजे रात्र झाल्यानंतर मग तो कसा वाघामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग त्याचं ते अंधार पडल्यानंतरचं आयुष्य एक असतं, म्हणजे दिवस उगवल्यानंतरचं आयुष्य एक असतं, असा हा तो चित्रपट आहे. जॅकी श्रॉफ यांचा तेरी मेहरबानिया हा एक चित्रपट आहे. या चित्रपटात सुद्धा जो कुत्रा आहे तो असाच दाखवलेला आहे की जो निष्ठावान आहे, असा सगळा भाग आहे त्याच्यामध्ये. आणखी एक चित्रपट मला आठवतो आहे 2012 साली आलेला, पहा मक्खी नावाचा आहे. म्हणजे माणसाचा पुनर्जन्म माशीमध्ये झाला आहे आणि ही माशी मग कशा रीतीनं बदला घेते, फार वेगळ्या तऱ्हेनं मांडलं आहे. पण खरं सांगू का, इतकी छान मांडणी आहे ना या चित्रपटाची, म्हणजे ती माशी कशा तऱ्हेनं त्या त्या नायिकेला मदत करत असते. म्हणजे खरं तर चित्रपटाची नायिका ती माशीच आहे असं म्हणायला हवं खरं सांगायचं तर, पण ती त्या तिच्या जवळच्या व्यक्तीला कशा तऱ्हेनं मदत करते आणि आपला सूड जो आहे तो घेते, हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. तुम्हालाही असे अनेक चित्रपट आठवत असतील मला कल्पना आहे, नक्कीच आठवत असतील, छान छान गाणीसुद्धा आठवत असतील रसिक हो. पण आता कसं आहे ना की कार्यक्रमाची वेळ संपत येते, यानंतर एक छानचं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या सप्तरंगी सात कार्यक्रमाची सांगता होतीये रसिक हो, त्यानंतर

3:58 आपण जाणून घेणार आहोत ठळक बातम्या. आणि बातम्यांनंतर म्हणजेच 4:00 पुन्हा एकदा आम्ही भेटतोय आपल्याला आपल्या पुढच्या कार्यक्रमात, अर्थात सांजेच्या पारीमध्ये. तेव्हा तोपर्यंत ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार. 107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. दुपारचे 3 वाजून

58 मिनिटं होत आहेत, जाणून घेऊया ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यम खात्यावर म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयानं राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLO आलेले मिळालेले नाहीत. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावली यांची नेमणूक झाली आहे. आणि शेवटी शेअर बाजार. सेन्सेक्समध्ये आज 281 अंकांची घसरण झाली आणि हा निर्देशांक 77,728 अंकांवर बंद झाला. निफ्टी 78 अंकांची घट नोंदवून 24,288 अंकांवर बंद झाला. आणि याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. आपण वळूया आपल्या कार्यक्रमाकडे.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: रसिकाओ नमस्कार, 107.1 मेगाहर्ट्ज़ वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या या सांजेच्या पारी कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं।

चमचम चमचम चमचम करणारी मुंबई नगरी, आणि या मुंबई नगरीमध्ये अशी कितीतरी छान अशी सुंदर ठिकाणं आहेत की जिथे जाण्याकडे आपली पावलं सहज वळतात. आता मी या गाण्याविषयी बोलत नाही आहे बरं का, पण मुंबईत अशी पोटभरीची कितीतरी सुंदर ठिकाणं आहेत. रसिक हो, आपण आता अलीकडे सुरू केलेला हा भाग आपल्याला नक्कीच माहिती असेल आणि आत्तापर्यंत कळलं असेलच की सोमवार बुधवार आपण अशा वेगवेगळ्या अशा छान खाऊ गल्ल्या असतील किंवा मुंबईतलं एखादं छानचं ठिकाण असेल किंवा आणखी अशा काही वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींविषयी बोलत असतो. आणि आजसुद्धा आपण अशाच पोटभरीच्या काही ठिकाणांविषयी बोलणार आहोत. आणि मला माहिती आहे आत्ता ही चहाची वेळ झाली आहे नाही का, बाहेर पाऊस पडतो आहे, रिमझिम पाऊस नक्कीच पडत असेल, कुठेतरी पडत असेलच नाही का. आणि या पावसात जर समुद्र किनाऱ्यावर बसून असं छान काहीतरी खाता येत असेल तर म्हणजे समुद्र किनारा आहे, वातावरण छान थंडगार आहे आणि गरमागरम पदार्थांचा आस्वाद आपण घेतोय, म्हणजे तुम्हाला काय काय मिळत नाही तिथे, तुम्हाला तिथे फलाफल मिळतं, रोल्स मिळतात, मोमोज मिळतात, शॉर्मा मिळतो, हे सगळे बरं म्हणजे अगदी मांसाहारी पदार्थ आहेत पण त्याच्याबरोबरीने शाकाहारी पदार्थसुद्धा आहेत, म्हणजे गुलाबजाम आहेत, फ्रोझन योगर्ट आहेत, वॉफल्स आहेत, हे सगळे पदार्थ. कारण ही जी गल्ली आहे ना किंवा हे जे ठिकाण आहे ना हे खास कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आणि तितकंच प्रसिद्ध असं ठिकाण आहे. म्हणजे जर तुम्हाला रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ हे खाण्यात जर रस असेल तर तुम्ही इथे नक्की जाल आणि ते ठिकाण म्हणजे कार्टर रोड. वांद्रे प्रोमोनोड जवळ असलेलं हे हा जो फूड स्ट्रीट म्हणजे हा जो खाऊ गल्लीचा रस्ता आहे, खाऊचा रस्ता मी म्हणेन, इथे एकदा फेरफटका मारायला हवा. म्हणजे चमचमीत पदार्थ आहेत पण गरम मसालेदार असे जर ज्यांना मांसाहारी पदार्थ खायची आवड असेल, नॉनव्हेज पदार्थ, तर ते सगळं इथे मिळतं. हां, आणि त्याच्याबरोबरीने तुम्हाला जर इथे लस्सीसुद्धा तितकीच छान मिळते. जसं मगाशी म्हटलं तसं की कॉलेजची मुलं यांचा हा लोकप्रिय असा पोटभरीचा किंवा खाद्यभ्रमंतीचं ठिकाण आहे, तर इथे म्हणजे आता जे आवडीनं बाहेरच्या गोष्टी खाल्ल्या जातात म्हणजे मोमोज असेल, बर्गर, फ्रँकी, हे पदार्थसुद्धा इथे असतात बरं का, बरं का. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शॉर्मा आहे, म्हणजे इथे इंडो चायनीज पदार्थ आहेत, इथे असं घट्ट असं फ्रोझन दही आहे, वॉफल्स आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात, खायला मिळतात. एकंदरीत कसं आहे ना रसिक हो, आपल्या या मुंबईतल्या खाऊ गल्ल्या ज्या आहेत ना त्या अशा सुंदर वेगवेगळ्या अशा चवींचा खजिना आहेत आणि जो पट्टीचा खवय्या आहे ना त्याने एकदा तरी अशा या गल्ल्यांचा अनुभव हा

घ्यायलाच हवा, खरंच घ्यायला हवा. एकदा असंच बाहेर पडायचं आणि एक वेळचं खाणं जे काही आहे ते असं इथे करायचं. त्याच्यामुळे मग ही जी मोहिनी आपल्याला पडते ना, या अशा पदार्थांच्या गल्ल्यांची आणि त्या वातावरणाची एक एक वेगळी मजा असते याच्यामध्ये पण. आणि जर आपल्याला असं काहीतरी वाटत असेल की बाबा असं कसं जायचं, पण काही नाही, आपल्या मुलांना घेऊन जा, सोबत मित्रमंडळ असतील त्यांना घेऊन जा, एक वेगळा अनुभवही मिळतो त्यातून, हेही तितकंच खरं आहे.

बरेचदा कसं असतं ना की आपण ज्या ठिकाणी राहतो आणि आपल्या परिसरातल्या आसपासच्या ज्या काही ठिकाणं असतात, जी काही ठिकाणं असतात ती आपल्याला माहीत असतात. किंवा मग आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेतो, कॉलेज, शाळा, अशी काही ठिकाणं असतील की तिथल्या आजूबाजूच्या गल्ल्या आपल्याला माहीत असतात. पण अशीही काही ठिकाणं आहेत की जिथे आवर्जून भेट द्यावी. हो, आता एक जे ठिकाण आहे ना, तुम्हाला सांगते मी, चेंबूर खाऊ गल्ली. इथे तुम्हाला जाल ना तर तुम्हाला सिंधी आणि पंजाबी अस्सल चवीचे पदार्थ मिळतील. म्हणजे गरमागरम दाल पकवान आहे, रगडा पॅकिस आहे, कोकी आहे, अशी छान मलाईदार कुल्फी आहे. त्याहीपेक्षा आणखी म्हणजे इथे ना पाणीपुरीसुद्धा वेगळ्या तऱ्हेची मिळते. किंवा तुम्ही बुंदी दहीवडासुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हां, वेगळं आहे इथे सगळं. आणि तुम्हाला या परिसरात तुम्ही गेलात तर तिथे मिठाईची अशी दुकानं आहेत जी वर्षानुवर्ष आपली परंपरा टिकवून आहेत आणि खूप सुंदर अशी मिठाई तुम्हाला इथे मिळते. म्हणजे दाल पकवान तर ते इतक्या विशिष्ट अशा पद्धतीनं शिजवून घोटून घोटून अशी छान तयार केलेली असते. ती चणा डाळ आणि सोबत चटणी, कुरकुरीत पकवान असं ते आपल्याला देतात. किंवा मग कोकी, म्हणजे सिंधी पराठा जो असतो ना तो कोकी, कांदा, कोथिंबीर आणि तुपात. आणि खास इथे काही काही ठिकाणं जी आहेत ना, ती तुम्हाला खास तुपातल्या गोष्टी मिळतात. म्हणजे मला आता खास तिथल्या दुकानांची नावं घेता येणार नाहीत, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती चव घेतल्यावर लक्षात येईल की काय आहे तिथे. म्हणजे ते मसाले असतात वेगळे, खास तुपात भाजलेले, तळलेले. आणि एक असा खास ढाबा आहे तिथे, तिथे तुम्हाला अक्षरशः पारंपरिक स्वादाचे असे अशा गोष्टी मिळतात. म्हणजे गेली कित्येक वर्ष तिथे तो ढाबा आहे, जो प्रसिद्ध असा ढाबा आहे. आणि तिथे अमृतसरी कुलचे तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे अमृतसरी कुलचे कसे असतात की त्याच्यात आलू, चीज असं वापरून बनवलेला कुलचा असतो. आणि छोले हे इथले खूप प्रसिद्ध असे आहेत. आणि इथे खूप प्रसिद्ध असं मोठं मिठाईचं दुकान आहे. आणि या मिठाईच्या दुकानाच्या आजूबाजूला सगळ्या ही जी दुकानं आहेत ना, ही इथे आहेत. म्हणजे काही ठिकाणी दाल पकवान खूप सुंदर मिळतं, छोलेपुरी खूप छान मिळते, काही ठिकाणी आलू टिक्की ही खूप सुंदर मिळते. हां, आणि जे मी तुम्हाला सांगितलं दुकान, जे मिठाईचं खूप प्रसिद्ध असं दुकान आहे, जे चेंबूर कॅम्पमध्ये आहे, अतिशय जुनं आणि तितकंच वेगळं असं दुकान आहे रसिक हो, तर इथे तुम्हाला, तुम्ही गुलाबजाम घ्याल तर तेही सुंदर मिळतात. इथे ना सेव बर्फी मिळते वेगळी अशी. हां, ती पूर्ण मुंबईत प्रसिद्ध असलेली बर्फी आहे इथे. त्याचबरोबरीने इथे मग समोसे, चाट, ते सुद्धा तिथे मिळतं. ते तितकंच वेगळं आणि सुंदर असं चवीचं असं ते ठिकाण आहे. आणि इथे जायचं असेल तर तुम्हाला ही सगळी दुकानं किंवा ही जी गल्ली आहे, इथे तुम्ही साधारण 10 नंतर म्हणजे 11 नंतर गेलात तर अधिक चांगलं आहे. म्हणजे अगदी रात्री 11 वाजेपर्यंत सगळी दुकानं उघडी असतात. तुम्हाला तो पारंपरिक स्वाद आणि ते वेगळंच वातावरण आहे इथे सगळं गेलात तर तुम्हाला. आणि जे हवं ते व्यवस्थित छान चवीच्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे मिळतात. आणि त्या खाल्ल्यानंतर ना आपण पुन्हा पुन्हा तिथे जातो, हेही तितकंच खरं आहे. बरं, आपण ज्याला म्हणतो ना की गल्ली किंवा स्ट्रीट फूड, तर ही जी चेंबूर कॅम्पमधली किंवा चेंबूर परिसरातली ही जी दुकानं आहेत ना, तर ही दुकानं आहेत स्पेशली. म्हणजे हॉटेलसारखी अशी दुकानं आहेत, अगदी रस्त्यावरच तुम्ही म्हणाल स्ट्रीट फूडसारखं तर असं नाही आहे. तर ही वर्षानुवर्ष चालत आलेली किंवा अगदी त्यांनी राखलेली अशी दुकानं आहेत जिथे सिंधी, पंजाबी चवदार पदार्थ मिळतात. आणि त्यासाठीच ते खास असे प्रसिद्ध आहेत. म्हणजे इथली पाणीपुरी म्हणा, इथलं सँडविच म्हणा, तेही वेगळंच असतं बरं का. आणि ते तिकडे गेल्यानंतर, ते चव घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय वेगळेपण आहे त्यांचं. ते नक्की एकदा प्रयत्न करून पहा. ऐकूया हे छानचं गीत.

रसिक हो, आणि आता एक निवेदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर आर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. 20 सप्टेंबर पर्यंत आपापल्या सोयीप्रमाणे करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

हाँ, आणखी एक खाऊ गल्ली आहे जी आहे माहीम दर्ग्याजवळ. आता माहीम दर्ग्याजवळ म्हटल्यानंतर सगळे पदार्थ म्हणजे श्रावण सुरू आहे, पण मी मी हे जे पदार्थ सांगते ते हे ठिकाण सर्वोत्तम मांसाहारी पदार्थांसाठी ओळखलं जातं. आणि इथे सुद्धा म्हणजे कॉलेजला जाणारी मुलं असतील किंवा अगदी ऑफिसला जाणारी माणसंसुद्धा आणि त्याच्याबरोबरीनं जर पर्यटक असतील तर ते पर्यटकसुद्धा इथे गर्दी असते, अक्षरशः गर्दी असते. छान गल्ली आहे म्हणजे तिथे बऱ्याच गोष्टी मिळतात. कुल्फी आहे, रगडा चाटसुद्धा आहे. म्हणजे मी आता शाकाहारी पदार्थ सांगते, मोमोज आहेत, पण मग त्याच्याबरोबरीनं म्हणजे बैदा रोटी आहे, चिकन तंदुरी आहे. इथे गेलात ना, इथे तर तुम्हाला खास जर काय खायचं असेल तर तो म्हणजे आईस्क्रीम फालुदा. वाह, म्हणजे खरंच डिमांड असतं इथे. इथे खास जे खवय्ये जातात ते आईस्क्रीम फालुद्यासाठी जातात. आणि बरेचदा कसं असतं की या ठिकाणी गेल्यानंतर ना काही काही ठिकाणी तुम्ही तुमच्या गाडीनं प्रवास करताय तर ते आणून पण देतात तुम्हाला तिथे. हां, ही सोय आहे तिथे. म्हणजे ही खाऊ गल्ली खरंच प्रसिद्ध आहे. खास करून तुम्हाला जास्त ते पर्यटक दिसतील तुम्हाला इथे. आणि काही काही स्टॉल जे आहेत हे खास फालुद्याचे आहेत. मला आता काय कार्यक्रमात नावं घेऊ शकत नाही मी त्या दुकानांची किंवा जे खास फालुद्याचे आहेत की तो ते दुकान, ते फालुद्याचं दुकान जे आहे ना ते तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा छान फालुदा मिळतो. स्टॉल आहे तो, म्हणजे आईस्क्रीम फालुदा आहे, ड्राय कुल्फी फालुदा आहे, की काय काय जे फालुद्याचे प्रकार आहेत ना ते चाखून बघायलाच हवेत. म्हणजे सगळ्यात प्रसिद्ध असा फालुद्याचा स्टॉल तुम्हाला हा तिथे पाहायला मिळतो. हो, मी माझ्या उजग्याच्या कार्यक्रमात फालुदो कसो खातात नि काय असतात आम्ही सांगलंय तुमका त्या दिवस त्या कार्यक्रमात. तर तो हो फालुदो असा. म्हणजे अशी ही जी ठिकाणं आहेत ना ती खास फक्त त्या त्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजे मांसाहारी पदार्थ आहेत, आईस्क्रीम आहे. म्हणजे कसं असतं ना की आपण ठराविक एक आपलं कसं ठरलेलं असतं पहा, म्हणजे एक अशा प्रकारचा आहार झाल्यानंतर त्याच्यानंतर आईस्क्रीम हवं, त्याच्यानंतर मग आणखी काही हवं, मग त्याच्यानंतर मग गोड असं वेगळं डेझर्ट असं काही हवं. तर त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता हे ठिकाण करतं. तशी सगळीच ठिकाणं करतात बरं का ही पूर्तता. पण आपल्याला तिथे गेल्यानंतर मग आपल्या चवीचे जे पदार्थ आहेत, आपल्या आवडीचे जे पदार्थ आहेत ना ते तसे तिथे मिळतात. हो, तसे तिथे मिळतात. आपण आता ना शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्वरातला हे छान ऐकूया गाणं, मावऱ्याचं आहे.

श्रावणात म्हावरा आला पण काय करणार, या खाऊ गल्ल्या आहेत आणि खाऊ गल्ल्यांमध्ये जे जे पदार्थ मिळतात त्यांची माहिती देत असताना मग हा संदर्भ आणि हे गाणं लावणं उघानं चालू रसिक हो. अशा अनेक गल्ल्या आहेत, जसं मी म्हटलं ना की आपण ज्या परिसरात राहतो त्या त्या ठिकाणचं स्पेशल असा एखादा छानसा पदार्थ असतो, एखादा मेनू असतो आणि तो ना फेमस असतो त्या ठिकाणी. खरंच म्हणजे त्या त्या ठिकाणचं, आता तुम्हाला जर खारघरला घेऊन गेले मी तर खारघरला उत्सव चौकाच्या बाजूला तिथे एक खाऊ गल्ली आहे. आता ही खाऊ गल्ली आणखी एका कारणानं प्रसिद्ध आहे, याचं कारण मध्ये म्हणजे काय ना, स्वच्छ आहे, एकदम खरंच स्वच्छ आहे, परिसर स्वच्छ आहे आणि इथे रस्त्याच्या मधोमध असं कारंजं आहे छान, त्यामुळे ते कारंजं एक वेगळीच शोभा असते इथे जाण्यात. छान संध्याकाळी गर्दी असते गेलात तर, म्हणजे खास लोकांचं, म्हणजे जरी काही पोटभरीचं काही खाय घ्यायचं नसेल तरीसुद्धा ना फक्त लोकं फिरण्यासाठी भटकण्यासाठी म्हणून इथे येतात, त्यामुळे खूप छान असा हा परिसर आहे. आणि इथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला शाकाहारी आहेत, मांसाहारी आहेत, पण त्याच्याबरोबरीनं मोमोज इथे जे मिळतात ना ते सुंदर आहेत, छान मोमोज मिळतात. म्हणजे ते शाकाहारी मांसाहारी म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज मिळतात. आणि इथे एक असा स्टॉल प्रसिद्ध आहे जो उत्तर भारतातल्या एका खास ठिकाणाची आठवण करून देतो आणि नावही तसंच आहे त्या दुकानाचं, बरं का, आणि तो खूप प्रसिद्ध असा आहे, प्रसिद्ध आहे. आणि इथे वेगवेगळे स्टॉल्स आहेत बरं का, आणि त्या स्टॉल्सवर तुम्हाला असे वेगवेगळे चवीचे छान पदार्थ खायला मिळतात. हो, छान पदार्थ, म्हणजे आत्तापर्यंत ज्या खाऊ गल्ल्या मी आपल्याला सांगितल्या होत्या त्या खाऊ गल्ल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या होत्या, कॉलेजच्या जवळपासच्या होत्या, पण इथे कारंजाच्या आजूबाजूला असलेलं स्वच्छ असं ठिकाण म्हणजे आपल्याला इथे इथे पाहायला मिळतं. म्हणजे अगदी तुम्ही ताडदेवला जरी गेलात ना तरी तुम्हाला घरगुती पदार्थ जर तुम्हाला हवे असतील किंवा घरच्या जेवणाची चव हवी असेल तर ती तिथल्या स्टॉल्सवर पाहायला मिळते. चमचमीत पदार्थ आहेत पण अगदी तुम्हाला पुरी भाजी हवी आहे, वरण भात हवं आहे तर ते, कारण तिथे ऑफिसेस आहेत पहा, म्हणजे सेल्स टॅक्स ऑफिस आहे, वेगवेगळे ऑफिसेस आहेत आणि त्या ऑफिसच्या आजूबाजूच्या परिसरात ना तुम्हाला खास त्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली खाऊ गल्ली पाहायला मिळते. कारण दुपारच्या वेळेत असणारं दुपारचं जेवण जे आहे ना ते इथे तुम्हाला मिळतं आणि ते खरंच चांगलं असतं, खरंच चांगलं असतं. बरीचशी मुलं जी असतात ना जी एम पी एस सीची तयारी करत असतात किंवा यू पी एस सीची तयारी करत असतात, तिथे ना वेगवेगळ्या स्टॉल्सवर पुस्तकंसुद्धा मिळतात ज्या जी परीक्षांसाठी उपयुक्त असतात, किंवा काही पुस्तकं जी आहेत ती तिथेच मिळतात. तर तिथे जाणारी जी मुलं असतात ना ती तिथे गेल्यानंतर मग हा असा छानपैकी आहार करतात आणि येतात. आणि जसं मी मगाशी म्हटलं की काही काही पदार्थ जे असतात ना ते त्या त्या ठिकाणी तुम्हाला मिळतात जे इतर ठिकाणी मिळत नाहीत. म्हणजे तुम्हाला जर पुढला खायचा असेल तर तो पुढला तुम्हाला जवेरी बाजारच्या खाऊ बल्लीत पाहायला मिळतो. ते चण्याच्या पिठात पाव हे करून ते इतकं वेगळ्या तऱ्हेनं ते मांडलेलं असतं ना, किंवा मग वेगळ्या प्रकारची भेळ असू देत तर ही इथे मिळते. पाणीपुरी, शेवपुरी, भजी, कचोरी, पापडी हे शाकाहारी पदार्थ, हे तुम्हाला इथे जवेरी बाजाराच्या खाऊ गल्लीत व्यवस्थित मिळतात. म्हणजे इथे स्टॉल्स आहेत म्हणण्यापेक्षा ना गाड्या आहेत, बऱ्याचशा गाड्या आहेत. आणि वैशिष्ट्य असं आहे ना इथे की तुम्हाला अगदी 20 ते 50 रुपयाच्या याच्यात तुम्हाला मिळतात या गोष्टी, म्हणजे तुमच्या खिशाला परवडतील अशा याच्यात हे चटपटीत पदार्थ मिळतात. म्हणजे पापडा, खाकरा, कचोरी, पुडला, मुंगदाल, पापडी असे गुजराती पदार्थसुद्धा इथे आहेत. हो हो आहेत, आणि ते छान आहेत. म्हणजे दागिन्यांची दुकानं आहेत त्या गल्लीमध्ये, एक तर त्या गल्लीमध्ये मुंबादेवीच्या मंदिरापर्यंतची ती वेगळी गल्ली, दोन वेगवेगळ्या अशा त्या गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यांमध्येच तुम्हाला असे खाद्यपदार्थ मिळतील असे नाही, पण त्या गल्लीच्या सुरुवातीला जिथून त्या बाजाराची सुरुवात होते तिथे जो आडवा असा रस्ता आहे, तर त्या रस्त्याला हे सगळे जे आहेत सगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत म्हणा किंवा गाड्या आहेत ह्या तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि छान पोट भरतं, हां खरंच छान पोट भरतं, मस्त. अगदी तुमच्या खिशात अगदी मोजकेच पैसे असले ना तरीसुद्धा. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की इथे या गल्ल्यांमध्ये ना अशी वर्षानुवर्ष परंपरा असलेली दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत,
हॉटेल्स आहेत, हो हो हॉटेल्स आहेत, आणि तिथे मिळणारे पदार्थ म्हणजे मग ती लस्सी असू देत किंवा आणखी जे वेगवेगळे पदार्थ आहेत, म्हणजे मिठाईचे पदार्थसुद्धा इथे

वेगळे असे छान मिळतात तो होय छान मिळतात. पण या इथे गेल्यानंतर त्या मिठाईच्या पदार्थांसाठी थोडे जास्त पैसे लागतील कदाचित, हाही एक भाग आहे. पण ते चांगले असतात हे पण तितकंच खरे. म्हणजे इथे जर खरेदी करायला गेलात तर अख्खा दिवस जातो हे तर आहेच नक्की. झवेरी बाजारात गेल्यानंतर एक दुकान बघून कुणीही थांबत नाही, आपण 100 दुकानं पालथी घालतो आणि त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगते ना प्रत्येक दुकानात वेगळ्या गोष्टी आहेत. खरंच सांगते, म्हणजे तुम्ही या दुकानात हे असं छान हे असं सेम इथे पाहिलं ना तर दुसऱ्या दुकानात तुम्हाला ते तसं मिळणार नाही, ते वेगळं काहीतरी असेल. आणि त्यामुळे ती उत्सुकता वाढत जाते आणि मग आपण मग आपली पावलं अशी ती 100 दुकानं जी वेगवेगळी आहेत ना त्या ठिकाणी आपली पावलं सहज अगदी नकळत ओढली जातात. आपण तो छान प्रवास करतो आणि मग आहेत की पोटभरीची ठिकाणं. बरं, हा सगळा परिसर ना इतक्या वेगवेगळ्या गल्ल्यांनी म्हणजे कॉर्फर्ट मार्केटपासून मंगलदास मार्केट आणि असा छान जोडलेला आहे ना की अगदी त्या 10-15 मिनिटाच्या परिसरामध्ये ना कुठेही भटकलात तरी उपाशी राहणार नाही तुम्ही. फक्त आपली पावलं चालायला हवीत आणि उत्साह पाहिजे मनात. वाह, मग त्या भटकंतीला आणि त्या पोटभरीला जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. खरं सांगते, खरंच वेगळी आहे.

जसं मी म्हटलं होतं ना की तिथे गेलात तुम्ही जवेरी बाजाराची, तिथे जोडून अशी त्या 15 मिनिटाच्या परिसरामध्ये की चालत चालत अगदी पायी चालत जाण्याच्या याच्यातच अशी ठिकाणं आहेत की जिथे आपलं पोट नक्की भरेल. आता ही जी गल्ली आहे ही प्रिन्सेस चिटखाऊ गल्ली, म्हणजे जवेरी बाजार मंगलदास मार्केट यांच्या जवळ असलेली गल्ली आहे. म्हणजे इथे सगळं मिळतं आहे तुम्हाला. जिलेबी रबडी मिळते, जिलेबी रबडी, हां, आलू पापडी मिळते, बदाम हलवा मिळतो, समोसा चाट, आईस्क्रीम चाटसुद्धा आहे बरं का इथे, हे सुद्धा इथे मिळतं. आणि ना इतके वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आणि तुमचा वेगळा असा नाश्त्याचे पदार्थ आहेत सगळे. बरं, याच गल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक्स आणि ज्यूस, वेगवेगळी पेय, तीसुद्धा खूप छान मिळतात, खरंच खूप छान मिळतात. आणि जर आपल्याला इथून, म्हणजे हा सगळा परिसर क्रॉफर्ड मार्केटच्या इथून जर आपण असं बाहेर पडून डाव्या हातानं सरळ पुढे चालत चालत चालत चालत गेलो तर त्या परिसरातली मिठाईची दुकानं, इतकी प्रसिद्ध अशी मिठाईची दुकानं आहेत. आणखी एक रस्ता जो मोहम्मद अली रोडचा रस्ता आहे किंवा जी खाऊ गल्ली जी आहे, ही खाऊ गल्ली ना फार वेगळ्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे आता हे सगळे मांसाहारी पदार्थ जे आहेत ते जास्त इथे मिळतात, पण त्याही पेक्षा ना इथे मिळणारी मिठाई, हां, कारण इथे मिळणारी मिठाई जी आहे ना ही, किंवा मिठाईची दुकानं जी आहेत ना ही खूप, पण खरं सांगते जगातले म्हणेन मी, जगातल्या सगळ्या प्रकारच्या, सगळ्या प्रकारची मिठाई इथे हमखास मिळते. म्हणजे इथली काही काही दुकानं अशी आहेत ना ही पूर्ण मुंबईत फक्त त्यांचं नाव घ्यावं की इथे काय मिळतं बरोबर कळतं. म्हणजे अगदी इथे तुम्हाला बॉलिवूडचे कलाकारसुद्धा आवर्जून या इकडच्या ठिकाणांना भेट देतात. इथली खास अशी हॉटेल्स, हॉटेल म्हणण्यापेक्षा रेस्टॉरंट्ससुद्धा आहेत, हॉटेल्ससुद्धा आहेत, जे संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहेत. मुंबईत म्हणजे अगदी दूरदूरहून लोक इथे येतात खास त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला किंवा ती चव चाखण्यासाठी म्हणून इथे इथे येत असतात. तर अशी ही आपली मुंबईतली वेगवेगळ्या चवीची सुंदर अशी ठिकाणं रसिकहो. आपल्याला हा कार्यक्रम आवडतो आहे आणि तशी पोचपावतीसुद्धा आमच्यापर्यंत येते आहे. आम्हाला खूप मोठ्या संख्येनं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून श्रोते कळवत असतात, तेव्हा रसिकहो आमचे आपले जे मेसेजेस आहेत हे आमच्यापर्यंत पोचतात, पण सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही. त्यामुळे आपले मेसेजेस पोचतात त्यासाठी आपले मनापासून आभार. त्याच्याबरोबरीनं आपण दूरध्वनीच्या माध्यमातूनसुद्धा आमच्या कार्यक्रमांची पसंती कळवत असता, आवड कळवत असता, त्यासाठीसुद्धा आपले मनापासून आभार. आणि आत्ता यानंतरचं हे एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा या गीताबरोबरच सांगता होतीये रसिकहो. उद्या पहाटे 5 ते 8 रेनबो फंडे, म्हणजे वंदन आणि रेनबो फंडे हे दोन्ही कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत असणार आहे पाणिनी. आणि आत्ता यानंतर हे छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होणार आहे. यानंतर, या गीतानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकणार आहात मराठी ठळक बातम्या आणि त्यानंतर 5:03 हिंदी कार्यक्रम लव्ह यू जिंदगी. तेव्हा इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,93,93,916 म्हणजे 21% जास्त मतदारांचे अर्ज BLO ना मिळालेले नाहीत. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वात जास्त आहे. 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. UGC NET परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा NTA ने केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात इंग्रजी, दुपारी 3 ते 6 वाणिज्य, तर 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा होईल. राज्य सरकारनं आज नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक केली आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधान विरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% आहे, तर त्यांच्यासाठीचं एकूण आरक्षण 49% आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. नेटच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची घेणार फेरपरीक्षा. आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. आणि नागपंचमीचा सण आज सर्वत्र साजरा. नागपूरसह विदर्भातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. राज्यातील नदी जोडसह विविध विकास प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच पंतप्रधानांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. विकसित भारताच्या उद्दिष्टाला आकार देण्याचं काम बँकांमार्फत होणार असून ही समिती त्यादृष्टीनं सुधारणा सुचवेल असंही त्या म्हणाल्या. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी देशभरातील भाजपाच्या पदांवर नियुक्ती जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील डॉ भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून तर शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहमहामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पियुष गोयल हे भाजपाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतील. समाजमाध्यमांची जबाबदारी पाहण्यासाठी संयोजकांची चमू तयार करण्यात आली आहे, ज्यात महाराष्ट्रातील प्रीती गांधी यांचा सहसंयोजक म्हणून समावेश आहे. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्ष सोडण्याचा अंतिम निर्णय घेतलाय. त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना पत्र लिहून राष्ट्रीय प्रवक्तेपद तसंच पक्षाच्या सक्रिय प्राथमिक सदस्यत्वातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडविण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलंय. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी या विभागातील बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. युजीसी नेट परीक्षेच्या वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तरसूची काल एनटीएनं प्रकाशित केली. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधान विरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतील प्रमाण 77% असून त्यांना आरक्षण केवळ 49% आहे. तर उरलेल्या 23% लोकसंख्येला 50% जास्त आरक्षण आहे. त्यामुळे आरक्षण रद्द करा ही मागणी संविधान विरोधी असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं असं आवाहन आठवलेंनी केलं. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आरपीआयमध्ये यावं असं आमंत्रणही आठवले यांनी दिलंय. आरोग्य ही नागरिकांची प्राथमिकता आहे. गावखेड्यातील गरीब नागरिक आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांमध्ये उपचारासाठी येतात. त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे तपासणी करून त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असं प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी केलं. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून पाताळा तालुका भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील डोंगरगाव इथल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं लोकार्पण करताना ते बोलत होते. देशातील विविध रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्याच्या तपासणीत काही ठिकाणी ई कोलाय आणि टोटल कॉलिफॉर्म्स हे जीवाणू आढळून आल्याचं कॅगच्या अहवालातून समोर आलंय. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या 4 स्थानकांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा होतोय. शेतकऱ्यांना उपद्रव देणाऱ्या उंदरांचा नायनाट म्हणून करणाऱ्या नागांप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करण्यात येतो. घरोघरी मातीच्या नागप्रतिमांचं पूजन केलं जातं. ग्रामीण भागात नागाच्या वारुळांना दूध लह्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी नागपंचमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज श्रावणातील पहिला सोमवार असल्यामुळे राज्यातील विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त नागपूर शहरासह जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्येही पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील भद्रनाग मंदिरात हजारो भाविकांची नागपंचमीनिमित्त गर्दी झाली. भद्रनाग मंदिर हे राज्यातील एकमेव नागाचं मंदिर असून 1146 या मंदिराचा शिलालेख इथे आहे. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळाले नाहीत. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर ठाणे पुणे नाशिक रायगड मुंबई शहर आणि उपनगर पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेला नाही. बदलत्या औद्योगिक गरजांनुसार आधुनिक आत्मसात करून तरुणांना आत्मविश्वासानं रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींकडे वाटचाल करावी. कौशल्य प्रशिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळवण्यासाठी न करताची क्षमता विकसित करण्यासाठी करावा असं प्रतिपादन खनिकर्म राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं. लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप अकादमीला भेट देऊन तेथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भंडारा जिल्ह्यात तुमसर रामटेक महामार्गावर आज अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सर्व गडी 284 धावांवर बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात भारताला 178 धावांची आघाडी मिळाली आहे. एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धा 2026 पुरुष गटात भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडशी होईल. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं वेल्स संघावर विजय मिळवलाय. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं बलाढ्य चीनला काल 2-2 रोखलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत एम आर अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या गेममध्ये ही जोडी 6-4 अशी आघाडीवर असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आयर्लंडचे स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स दुखापतीमुळे सामन्यात होते. त्याआधी अर्जुन आणि अमसा करुणन यांनी पहिला गेम 21-16 अशा फरकानं जिंकला होता. नवव्या मानांकित पीव्ही सिंधू हिने महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या सोफिया नोबेल हिला 21-7 21-11 असं सरळ सेट्समध्ये हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. देशात E20 पेट्रोलच्या वापरावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली आहे. देशातील सुमारे 7.5-8 कोटी जुनी दुचाकी वाहनं अद्याप कॉर्बोरेटर प्रणालीवर चालतात. या वाहनांवर E20 इंधनाचा परिणाम होऊ शकतो असं त्यांनी एका दैनिकात लिहिलेल्या लेखात नमूद केलं. आज गोंदिया आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तर येत्या काही तासात संपूर्ण पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत चर्चा. नेटच्या इंग्रजी वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांची एनटीए यूजीसी घेणार फेरपरीक्षा. आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि नागपंचमीचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा. नागपूरसह विदर्भातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज करण्याची मुदत संपली. पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना.

0: ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद तावडे सरचिटणीस तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. राज्यातल्या पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. प्रधानमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी राज्यातल्या विविध विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यातले विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचं पत्रही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलं. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यासारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. यापूर्वीही महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितलं असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातल्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्यानं अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शेंद्रा बिडकीनमध्ये अतिरिक्त 8,000 एकर जागा घेण्यासाठी केंद्राच्या मदतीची गरज आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमधल्या प्रकल्पासंदर्भात ते म्हणाले,
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्यासंदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय.
0: पुणे मेट्रो 3 प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांना निमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. याबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरीचा आढावा घेण्यात आल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. या मंजुरीमुळे विकासकामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलदगतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संबंधित प्रस्तावांना गती देण्याचं आश्वासन मिळाल्याचं ते म्हणाले. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLO ला मिळालेले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती, पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन केलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय वसुंधरा राजे शिंदे, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. बीएल संतोष संघटन सचिव म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदानसिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लव कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलून यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमांग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे आणि परिसर कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. ते लवळी इथं सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. पुढच्या 2 वर्षात 61,600 कोटी रुपयांचे 4 नवे प्रकल्प सुरू होणार आहेत. त्यात पुणे शिरूर उन्नत मार्ग, हडपसर ते यवत, तळेगाव चाकण शिकारापूर यांचा समावेश आहे. तसंच पुणे ते संभाजीनगरपर्यंत द्रुतगती मार्ग बनवायचा आहे. पुण्याहून संभाजीनगर हे अंतर 2 तासात कापलं गेलं पाहिजे, तिथून नागपूर फक्त 1.5 तासात, हे आपलं स्वप्न आहे असं गडकरी यांनी सांगितलं. पुण्यातल्या एका मिठाईनं 98% अटींची पूर्तता केल्यावरही परवाना निलंबित ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सुमारे 8 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित दुकानदारानं विभागाच्या कारवाईला आव्हान देत याचिका दाखल केली होती. गडचिरोली कोरची गावातल्या तालुक्यातल्या नागपूर गावानजीकच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 34 जणांना ताब्यात घेतलं. यावेळी 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज 3रा दिवस अखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि नरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर नरोशन 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्या आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. SIRच्या अंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत संपली. पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत ICT समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे सरचिटणीस तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी। प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा। बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या। आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी। राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत आज गाठीभेटी घेतल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी राज्यातली विविध विकासकामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबद्दल सविस्तर चर्चा केली। महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली।
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्यासंदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय।
0: मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली। उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती

0: होती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी राजकामार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे. जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का असा पर्याय अर्थमंत्र्यांनी सुचवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतच्या भेटीत विविध पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. देशातला बेरोजगारीचा दर जुलै महिन्यात 5.1% इतका होता. जूनमध्ये हा दर 5.5% होता अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं दिली आहे. ग्रामीण भागात हा दर 4.5% तर शहरी भागात 7.5% आहे. महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे 5.5% आणि पुरुषांमध्ये 5% इतकं आहे. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 जास्त भाविक जखमी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. देशभरातल्या दिव्यांग व्यक्तींनाही आस्वाद घेता येईल अशा रीतीनं चित्रपटांची निर्मिती करण्याचं आवाहन आज दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ तसंच चित्रपट निर्मात्यांना केलं. याबाबत जे काही करता येईल त्याबाबत येत्या 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं एका याचिकेची सुनावणी करताना दिले. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी विशेष तपास पथकानं चौकशी जलद पूर्ण करून तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणातल्या तपासाच्या प्रगतीबाबतचा अहवाल बंद लखोट्यात सादर करावा असे निर्देशही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागशी आणि व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. हा अहवाल सर्वप्रथम आपण पाहू, त्यानंतर तो सर्व पक्षकारांना उपलब्ध करून द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी विविध याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करावा अशा सूचनाही यावेळी न्यायालयानं विशेष तपास पथकाला दिल्या. कर्नाटक राज्य सरकारनं कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडूकरता 12,000 क्युसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणानं कर्नाटकला दिले आहेत मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूनं दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLOला मिळालेले नव्हते. राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय वसुंधरा राजे सिंधिया, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. बी एल संतोष संघटन सरचिटणीस म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदान सिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लम कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलुनी यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी, तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमांग जोशी, तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत ग्वाल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांच्या आघाडीचे 5 फलंदाज केवळ 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यानं भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. तिनं आज आयर्लंडच्या सोफिया नोबलचा 21-7, 21-11 असा सहज पराभव केला. महिला दुहेरीतही भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या भारतीय जोडीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिक्स यांचा 21-9, 21-13 असा पराभव केला. त्याआधी पुरुष दुहेरीत MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन या जोडीनं दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या गेममध्ये ही जोडी 6-4 अशी आघाडीवर असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आयर्लंडचे स्कॉट गिर्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांना दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. अर्जुन आणि अमसा करुणन यांनी पहिला गेम 21-16 असा जिंकला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: And we are back after that news update. This Monday, you've got me, RJ Shilpa Kapoor, to keep you company all the way till 11 p.m. And let's get straight back into the music to shake off that seriousness of the headlines and bring in some irresistible groove. Turn up the volume, good people, as the next artist from my playlist is known for his slick style, unmistakable voice, and a song that simply refuses to sit still. Here is the one and only Robert Palmer with, you know this one, Sledgehammer. Well, this one comes with loads of attitude, rhythm, and plenty of swagger.

श्रोते हो, आज आपण श्रवण करणार आहोत दशक 5वा मंत्रांचा आणि समास 9वा साधक निरूपण नाम।

तांत्रिक देखभालीसाठी काल रात्री 12 वाजल्यापासून आज सकाळी 5 वाजेपर्यंत आपले FM रेनबोचे प्रसारण बंद होते आणि त्यानंतर आता पुन्हा न्यूज ऑन AIR सह ते DRM वरही सुरू झालेले आहे। तर आपण आज मंगळवार असल्यामुळे AIR ट्यूनने आजच्या दिवसाची सुरुवात करूया।

नमस्कार श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 27 श्रावण शके 1948 दिनांक 18 ऑगस्ट 2026 पहाटेचे 5:09 होत आहेत। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM ब्रेनबो वाहिनी।

मंगळ वारच्या या सुप्रभाती आपणा सर्वांचे वंदन कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत।

श्रोते हो, आज आपण श्रवण करणार आहोत श्रीमत दासबोधातील 5व्या दशकातील 9वा समास। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध, दशक 5वा, मंत्रांचा समास 9वा, साधक निरूपण नाम। श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। मागा मुमुक्षाचे लक्षण, संकेते केले कथन, आता परीसा सावधान, साधक तो कैसा। श्री समर्थ म्हणतात की मागील समासात मुमुक्षुची लक्षणं त्यांनी थोडक्यात सांगितली आणि आता सावध होऊन साधक कसा असतो ते ऐकावे। अवगुणाचा करोनी त्याग, जेणे धरिला संतसंग, तयासी बोली जे मग साधक कैसा। तो जो संतांची शरण गेला, संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी। उपदेशले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणी करी साधन, या नाव साधक। धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक। समर्थ सांगतायत की ज्याने अवगुणांचा त्याग करून संतसंग धरलेला असतो त्याला साधक म्हणतात। जो संतांना शरण जातो आणि ज्याला संतांनी आपला म्हणून त्याचं हित करण्याचं आश्वासन दिलेलं असतं तो साधक। ज्याला संतांनी आत्मज्ञानाचा उपदेश केल्याने त्याचे संसार बंधन तुटलेलं असतं आणि जो आत्मज्ञान दृढ होण्याकरता साधन करतो तो साधक होय। श्रवणाची जो आवड धरतो, अद्वैत निरूपणांच्याला गोडी वाटते आणि त्यावर मनन करून जो गूढ आणि खरा अर्थ बरोबर जाणून घेतो तो साधक जाणावा।

होता सारासार विचार, ऐके होऊनी तत्पर, संदेह छेदुनी दृढोत्तर, आत्मज्ञान पाहे, नाना संदेह निवृत्ती, भावया धरी सत्संगती, आत्मशास्त्र गुरु प्रचिती, ऐक्यतेसी आणी, देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी, श्रवण मन केलेची करी, या नाव साधक, विसंचुनी दृश्यभान, दृढ धरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान, या नाव साधक, तोडुनी द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तु साधने साधी, लावी ऐक्यतेची समाधी, या नाव साधक। साधकाची लक्षणं सांगताना समर्थ सांगतायत की संतांच्या समुदायात सारासार विचाराचं विवेचन होत असताना जो ते तत्पर होऊन मनपूर्वक श्रवण करतो आणि संदेह नाहीसे करून जो दृढ निष्ठेने आत्मज्ञानाकडे वळतो तो साधक होय। आपल्या मनातील निरनिराळ्या प्रकारच्या संदेहांचं निवृत्ती व्हावी, निरसन व्हावं यासाठी जो संतांची सार धरतो, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचितीचा जो अनुभव घेतो तो साधक। विवेकाने देहबुद्धीचा त्याग करून जो आत्मबुद्धी सुदृढ होण्यासाठी नेहमी श्रवण मनन करीतच राहतो तो साधक जाणावा। आणि दृश्याचं भान दुर्लक्षून जो आत्मज्ञान दृढ धरतो आणि विचाराच्या योगाने आपलं समाधान टिकवून धरतो, द्वैताची उपाधी सोडून जो साधनाने अद्वैत वस्तू म्हणजेच परब्रह्म स्वरूप आणि त्याची प्राप्ती करून घेतो आणि स्वस्वरूपानुभवाने तो जो आत्म परमात्म्याशी एकरूप होऊन समाधान पावतो तो साधक होईल।